0: घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज। रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं, रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं। आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर। विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ।
1: मूर्तिमंत निरागस होता येणं ही जन्मोजन्मीची साधना, तुका याला ते साध्य झालं म्हणूनच साक्षात विठाईनं त्यांना पोटाशी घेतलं। आता विठ्ठलाचे पाय आणि तुकारामाचे जीवन यांच्यातच मुळी अद्वैत झालं। विठ्ठल चरण आणि तुकया जीवन वेगळं उरलंच नाही।

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

ट्रान्सफर ट्रान्सफर IMPS ट्रान्सफर रांगा नाहीत वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक IMPS सेवा क्षणात पैसे सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे विश्वास.

0: नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया
1: 6 ऑगस्ट. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भगवंताचा आनंद निरुपाधिक असतो. प्रत्येक मनुष्याची प्रवृत्ती भगवंताकडे जाण्याची असते, कारण त्याला आनंद हवा असतो. मनुष्याला आनंदाशिवाय जगता येत नाही. पण सध्याचा आपला आनंद हा नुसता आशेचा आनंद आहे, तो काही खरा आनंद नाही. उद्या सुख मिळेल या आशेवर आपण जगतो, पण ते सुख क्वचितच मिळतं. ज्या आनंदातून दुःख निघत नाही तोच खरा आनंद. जगण्यामध्ये काहीतरी आनंद असला पाहिजे. जगणं जर आनंददायक आहे तर मग आपल्याला दुःख का होतं? वास्तविक आपण कशाकरता काय करतो हेच विसरतो. म्हणजे मनुष्य जगतो आनंदासाठी, पण करतो मात्र दुःख. दारूचा आनंद हा दारूची धुंदी आहे तोपर्यंतच असतो. त्याचप्रमाणे विषयापासून होणारा आनंद तो विषय भोगत असेपर्यंतच टिकतो. दृश्य वस्तू ही सत्य नसल्यामुळं ती अशाश्वत असते. अर्थात तिच्यापासून मिळणारा आनंद हा देखील अशाश्वत असतो. आपण जगामध्ये व्याप वाढवतो तो आनंदासाठीच वाढवतो, पण भगवंताच्या व्यतिरिक्त असणारा आनंद हा कारणावर अवलंबून असल्यामुळं ती कारणं नाहीशी झाली की तो आनंद पण मावळतो. यासाठी तो आनंद अशाश्वत आहे. म्हणून खरा आनंद कुठे मिळतो ते पाहावं. खरा आनंद दृश्य वस्तूंमध्ये नसून वस्तूंच्या पलीकडे आहे. चिरेकाळ टिकणारा आनंद वस्तूरहितच असतो. म्हणून आनंदासाठी वस्तूच्या मागं लागणं बरोबर नाही. विषयाचा आनंद परावलंबी असतो, तर भगवंताचा आनंद निरुपाधिक असतो. स्वानंद स्मरणाव्यतिरिक्त जे स्फुरण तोच विषय समजावा. खरी आनंदी वृत्ती हीच दसरा दिवाळीची खूण आहे. हास्य हे आनंदाचं व्यक्त स्वरूप आहे. कोणतीही वस्तू अस्तित्वात नसताना होणारा जो आनंद तेच परमात्म्याचं व्यक्त स्वरूप आहे. आनंदाला जे मारक आहे ते न करणं म्हणजे वैराग्य, आणि आनंदाला बळकटी येण्यासाठी जे करणं त्याचं नाव विवेक. आनंद म्हणजे आत्मचिंतनानं येणारं मानसिक समाधानच आहे. जो निस्वार्थ बुद्धीनं प्रेम करतो त्याला आनंद खास मिळतो. घेणारा मी जेव्हा देणारा होतो त्याच वेळेला त्याला खरा आनंद होतो. ब्रह्मानंद हा प्रत्येकाच्या हृदयात स्वयंभू आहे. वृत्ती वळवून तो चाखला पाहिजे. एकांतात स्वस्थ बसावं, रामाला आठवावं, त्याच्या पायावर मस्तक ठेवून त्याला म्हणावं, रामा माझं मन शुद्ध कर, देहबुद्धी येऊ देऊ नको, तुझे चरण तुझं हास्य मला सदा पाहू दे, तू माझ्या मस्तकावर वरदहस्त ठेव. रामाला प्रेमानं अळवून, राम परमानंद रूप आहे असं जाणून त्याच्याशी अनन्य होऊन राहावं. मी कुणीच नाही, सर्व राम आहे आणि मी रामाचा आहे या गोड भावनेमध्ये आनंदानं असावं. मनात प्रत्येक संकल्प उठताच त्याच्यावर रामनामाचा शिक्का असावा. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.

0: त्याचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक। IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा। क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात। विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट निवड।

अर्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 218 दशक 17 समास दुसरा, शिवशक्ती निरूपण नाम समास, जय जय रघुवीर समर्थ। नवरीचं मन नवऱ्यावर, नवऱ्याचं मन नवरीवर असा वासनेचा प्रकार आहे तो मुळापासून पाहावा। वासना ही मुळामध्ये अभेद असते, देहाच्या संबंधामुळे तिच्यामध्ये भेद निर्माण होतो। देहाचा संबंध तुटला की भेद नाहीसा होतो। नरनारीचं हे बीज आहे, त्याचं कारण शिव आणि शक्तीमध्ये आहे। देह प्रमाण धरल्यावर हे लक्षात येतं। नाना प्रीतीच्या वासना एकाच्या एकाला कळत नाहीत। तीक्ष्ण दृष्टीने अनुमान केलं तर काही समजतं। बालकाला माता वाढवते हे पुरुषाच्याने घडत नाही। ती उपाधी जिच्याने वाढते तिला वनिता असं म्हणतात। तिला वीट नाही, कंटाळा नाही, आळस नाही, त्रास नाही, मातेसारखी माया कुठेच नाही। नाना उपाधी ती वाढवते, नाना मायेने गोवली जाते, नाना परीने प्रपंचावर प्रीती करते। पुरुषाला स्त्रीचा विश्वास वाटतो, स्त्रीला पुरुषाचा संतोष वाटतो। परस्परांनी वासनेला बांधून टाकलेला आहे। ईश्वराने हे एक मोठं सूत्र केलं आणि मनुष्य मात्र त्याच्यामध्ये गुंतून राहिले, लोभाचे गुंडाळे केले आणि काही समजणार नाही असं केलं। अशी ही स्त्री पुरुषांची परस्पर आवड मुळापासून निर्माण झालेली आहे, ती विचारपूर्वक पाहावी। मुळातून सूक्ष्म निर्माण झालं असं स्पष्ट दिसून आलं असं उत्पत्तीचं कार्य उभयतासाठी चालतं। मुळामध्ये शिवशक्ती ही खरी पुढे वधू वर झाली आणि 84 लक्ष योनीत विस्तारली असं शिवशक्ती स्वरूप आहे। हे वर्णन केलं हे श्रोत्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, याचा विचार केल्याशिवाय बोललं ते व्यर्थ होय। इथे श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे शिवशक्ती निरूपण नाम समास द्वितीय समाप्त। जय जय रघुवीर समर्थ। दशक 17 समास 3 श्रवण निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। थांबा थांबा थांबा, आधीच ग्रंथ सोडू नका, सांगितलं ते सावधपणे ऐका। श्रवणामध्ये सार म्हणजे अध्यात्माचं निरूपण आहे ते नीट ऐका। मन शुद्ध करून या ग्रंथाचं मनन करावं। श्रवण मननाचा विचार केल्याने निज ध्यासाने साक्षात्कार होतो आणि त्यामुळे रोकडा मोक्ष मिळतो। इथे उधार बोलूच नाहीये। नाना रत्नांचं परीक्षण केलं किंवा वजन केलं, उत्तम सोनं मुशीत घातलं या संदर्भात सावधान असावं। नाना नाणी मोजून घ्यावी, नाना परीक्षा करावी, विवेकी माणसाची सावधपणाने बोलावं। जसं लाखेचं धान्य निवडून अर्पण केलं तर ते मान्य होतं, न निवडता अर्पण केलं तर ते अमान्य होतं, देवराग होतो। एकांतातील नाजूक कारभार तिथे अति तत्पर असावं, पण त्याच्या कोटीपटीने अध्यात्मग्रंथाचा विचार केला पाहिजे। कहाण्या कथा गोष्टी पोवाडे नाना अवतार चरित्र या सगळ्यांमध्ये अध्यात्मविद्या श्रेष्ठ आहे। जुन्या काळातील गोष्टींना ऐकलं त्याच्यामुळे हाताला काय लागलं, पुण्य प्राप्त झालं असं म्हणतात, पण ते दिसत तर नाही। तसं अध्यात्मसार नाही, हा अनुभवाचा विचार आहे। ते समजायला लागलं की तुमचे अंदाज नाहीसे होतात। मोठमोठे होऊन गेले त्या आत्म्यामुळे जगले, त्या आत्म्याचा महिमा सांगेल असा कोण आहे। युगानुयुगे एकटा तिन्ही लोक चालवतो, त्या आत्म्याचा विवेक पाहिलाच पाहिजे। प्राणी आले ते येऊन गेले, त्यांनी वर्तन केलं त्या वर्तणुकीच्या कथन इच्छेनुसार केलं। जिथे आत्मा जागृत नाही तिथे सगळं सपाट, आत्म्याशिवाय सगळे लाकडं, दुसरं काय। असं आत्मज्ञान वरिष्ठ आहे, त्याच्यासारखं दुसरं काही नाही। सृष्टीमध्ये विवेकी सज्जन आहे तेच हे जाणतात। पृथ्वी आणि पाणी तेज याचा पृथ्वीमध्ये स्थूल रूप असल्याने त्याचा उलगडा पृथ्वीवरच होतो। अंतरात्मा तत्वबीज ते वेगळंच राहिलं। वायूच्या पलीकडे जो काही विचार आहे त्याच्या जवळच आत्मा पुरुषाला सापडतो। वायू आकाश ही गुणमाया, प्रकृती पुरुष ही मूळ माया। सूक्ष्म रूप असल्याने त्याची प्रचिती येणं कठीण आहे। मायेच्या गोंधळामुळे सूक्ष्मामध्ये मन कोण घालणार। ज्याला समजली त्याची संदेह वृत्ती सुटून गेली अशी माहिती समर्थ देत आहे। पुढील माहिती ऐकूया पुढील भागात।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश.

श्रोतेओ नमस्कार। हरिभक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन। प्रकाशक हरिभक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पात गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरिभक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

शहद्रव नरद भक्ति सूत्र भक्तिशास्त्राणि मननीयानि तदुद्बोधक कर्माण्यपि करणीयानि या संदर्भातल अधिक विवेचन असं आहे. सुजन हो, भक्तिशास्त्र म्हणजे या पूर्वी सांगितल्याप्रमाणे पांचरात्रागम, श्रीमद भगवद्गीता, श्रीमद भागवत, पद्मपुराण इत्यादी ग्रंथ तर आहेतच, पण याशिवाय नारद भक्ती सूत्र, शांडिल्य भक्ती सूत्र, श्री शंकराचार्यांचं विष्णू सहस्रनाम भाष्य, स्तोत्र ग्रंथ, अन्य आचार्यांचे आपापल्या उपास्यांचे वर्णनात्मक करुणापर स्तोत्र ग्रंथ, त्याचप्रमाणे संत वाङ्मय, श्री ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, भावार्थ रामायण, दासबोध, तुलसी रामायण, सूरसागर, तसंच सर्व संतांच्या अभंगांच्या ज्या ज्या गाथा आहेत त्या सगळ्या भक्तिशास्त्रामध्ये समाविष्ट होऊ शकतील. कारण या सगळ्या ग्रंथांमधून भगवत भक्तीच्या सर्वांगाचा अनेक प्रकारे विचार केलेला आहे. भक्तिशास्त्र हे स्वानुभवाचं शास्त्र आहे आणि हे ग्रंथकार सर्व भक्तिप्रेमाचा पूर्ण अनुभव घेणारे, त्या प्रेम भक्तीमध्ये तल्लीन झालेले होते. किंबहुना या संतांमुळे तर या भारतामध्ये भक्तीचा महिमा विस्ताराला पावला. तसंच बंगालमध्ये श्री चैतन्य महाप्रभू आणि त्यांच्या रूप गोस्वामी, जीव गोस्वामी इत्यादी शिष्यांनी संस्कृत भाषेमध्ये भक्तिशास्त्रावर साहित्य आणि नवरस प्रधान असं उत्कृष्ट वाङ्मय निर्माण केलं आहे. भारतातील बहुतेक सर्व प्रचलित भाषांमधून भक्तिप्रधान वाङ्मय भक्तांनी निर्माण केलेलं आहे. त्यामुळेच त्या त्या प्रांतामध्ये भक्तिमार्ग यथा

सुजन हो, भक्तिशास्त्राचं मनन करावं असं देवर्षी नारद महर्षी सांगतात. त्याचा हेतू भक्ती मार्गाच्या आचरणाकरता ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता असते त्यांचं त्यांचं यथार्थ ज्ञान त्यातून होतं. भक्ताला आपण ज्याची भक्ती करतो त्याच्या स्वरूपाचं ज्ञान असणं आवश्यक असतं. तो परमात्मा श्रीहरी सगुण आहे का निर्गुण, साकार आहे का निराकार. केवळ सगुण आणि साकार असेल तर जग ही सगुण आणि साकार आहे, मग दोघात अंतर ते काय? याचं उत्तर तो निर्गुण निराकार असून आवृत न होता भक्त रक्षणाकरता आणि भक्तांचा मनोरथ पूर्ण करण्याकरता सगुण साकार बनतो. भागवत ज्ञानेश्वरी या ग्रंथातून या विषयाचा विचार बराच आलेला आहे. तसंच त्या सगुण साकार मूर्तीच्या ध्यानाचा प्रकारही सांगितला जातो. श्रीमद भागवत एकादश स्कंध आणि त्यावरील श्री एकनाथ महाराजांची टीका यातून विस्तारानं हा विचार आलेला आहे. त्याचप्रमाणे भक्तीचे अनेक प्रकार आणि त्यांचं आचरण कुणी कुणी कसं कसं केलं आहे, त्यांना भगवान कसा प्रसन्न झाला इत्यादी विचार अनेक भक्त चरित्रांद्वारे सांगितला गेलेला आहे. भक्ती करत असताना अंतरातून विघ्न कोणती येतात, त्यांचा परिहार कसा करावा, बाहेरून भक्तांना संकट कशी येतात आणि भक्तीबळावर ती कशी दूर होतात, अथवा भगवान प्रगट अप्रगट रूपानं ती कशी दूर करतो, हाही प्रकार अनेक दृष्टांतांच्या द्वारे आपल्याला कळून येतो. तसंच भगवंतांच्या अनेक श्रेष्ठ गुणांचं लीलांचं ज्ञान होऊन आपलं चित्त त्या भगवत स्वरूपाकडे आकृष्ट होतं, प्रेम निर्माण होण्याचं ते एक महत्वाचं साधन आहे. त्याचप्रमाणे भगवत प्रिय भक्तांच्या अनेक प्रेमपूर्ण कथा यामधून आपल्याला ऐकायला मिळतात. त्यातून त्यांच्या प्रेमभक्तीचं स्वरूप कळतं आणि आपल्याही अंतःकरणामध्ये प्रेमभक्तीचा उदय होऊ लागतो. तसंच भगवन नामाची अगाध शक्ती, नाम महिमा, नाम नामीचा अभेद, केवळ नामानच गुणागुणाचा कसा उद्धार झाला इत्यादी गोष्टींचं ज्ञान होऊन नाम प्रेम उत्पन्न होतं. भक्तीचं स्वरूप, भक्तीचे अधिकारी, भक्तीचे अनेक भेद आणि भक्तीचं यथार्थ फल. भक्ती ही केवळ साधनच आहे का साध्यही आहे? साध्य असेल तर तिला पंचम पुरुषार्थ रूपता कशी आणि ती स्वरूपानं सुखरूप कशी आहे, मुक्ती आणि भक्तीत काय अंतर आहे इत्यादी अनेक विषयांचं ज्ञान होऊन भक्तीकडं भक्ताचं चित्त आकृष्ट होतं. अशा अनेकानेक गोष्टींचा लाभ होतो आणि जीवनामध्ये भगवत प्रेम निर्माण होण्यात त्याचा उपयोग होतो. म्हणून भक्तीशास्त्राचं मनन करावं असं देवर्षींनी म्हटलं.

आणि मननीयानी या वाक्यातून आणखीही एक भाव प्रगट होऊ शकतो की काही ग्रंथ शब्दालंकार अर्थालंकार श्रृंगार वीरहास्य इत्यादी रसांनी युक्त असून त्यात भगवान श्रीहरी आणि त्याच्या भक्तीचा विचार नसतो. केवळ ग्राम्य कथा ग्राम्य विषयांचीच महती गायलेली असते. त्या योगे विकारांना प्रवेश मिळतो. असे ग्रंथ साधकांनी हातातही घेऊ नयेत. भक्तवर्य, श्री नारद महर्षींनीच व्यास मुनींना उपदेश करताना भागवताच्या आरंभी स्पष्ट म्हटलं आहे. नयद्वजश्चित्रपदं हरेर्यशो जगत् पवित्रं प्रगृणीत कर्हिचित् तद्वायसौ तीर्थ मुशन्ति मानसा नयत्र हंसा निरमन्तु शिक्षयाः तद्वाग्विसर्गो जनताघविल्पवो यस्मिन् प्रतिलोकमपद्यवद्यपे नामान्यनन्दस्य यशोङ्कितानि यत् शृण्वन्ति गायन्ति गृह्णवन्ति साधवः. यथार्थः देवर्षि नारद मुनि म्हणतात, हे व्यास मुने, वाणी कितीही रसालंकारात युक्त असली तरी पण त्या वाणीकडून जगताला पवित्र करणाऱ्या श्रीकृष्णाच्या यशाचं गायन कधी झालं नाही. तर ती वाणी कावळ्याकरता उष्ट जिथं फेकलं जातं त्या जागेसारखी म्हणजे उकिरण्यासारखी मानली जाते. मानस सरोवरासारख्या सरोवरातील शोभिवंत कमलवनात विहार करणारे हंस त्या स्थानाकडे ढुंगूनही पाहणार नाहीत. तद्वत भगवत चरण कमलाचा आश्रय करणारे परमहंस भक्त कधीही त्या वाणीत रममाण होणार नाहीत. याच्या उलट ज्या वाक्यात सुंदर शब्दरचना नाही, अलंकार नाहीत, अशुद्ध म्हणजे व्याकरण दृष्ट्या अशुद्ध रचना आहे, पण ज्यातील प्रत्येक शब्द भगवंताच्या स्वेष सूचक नामांनी युक्त आहे, ती वाणी लोकांच्या सगळ्या पापांचा नाश करून टाकते. कारण संत सत्पुरुष अशाच वाणीनं श्रवण गायन कीर्तन करत असतात.

सुजन हो सारांश भगवान मुखातून निघालेली अथवा साक्षात्कारी संतांच्या मुखातून निघालेली जी भाषा असते तीच पवित्र भाषा जगदुद्धार करणारी भगवत प्रेमानं भारलेली भरलेली असते. म्हणून तिला भक्तिशास्त्र म्हणणं वावगं नाही. साक्षात्कारी पुरुषांच्या मुखातून निघालेल्या कोणत्याही शब्दाला वेदाची योग्यता प्राप्त होते असं संत ज्ञानेश्वर माऊली म्हणते. तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद सदेह सच्चिदानंद कानो हावातो. संत तुकाराम महाराज सांगतात तुका तरी सहज बोले वाणी त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. हितशासनात शास्त्रम प्राणी मात्रांच्या हिताचं रक्षण देणार ते शास्त्र म्हणवलं जात. संतांचे बोल तसे असतात म्हणून ते बोल भक्तिशास्त्र म्हणवले जातात. अशा भक्तिशास्त्राच साधक भक्तानं सतत मनन करावं असं सूत्रकार देवर्षी नारद मुनी म्हणतात. म्हणजे हृदयात भक्तिभाव दृढ होत जातो. असंभावना विपरीत भावना राहत नाहीत, विकल्प येत नाहीत. हृदयामध्ये वरचेवर भक्तिप्रेमाचा पूर येऊ लागतो. या सूत्रामध्ये मननीयानी असं म्हटलं आहे. श्रवणानंतर मनन होत असत म्हणून प्रथम श्रद्धेनं श्रवण करावं लागतं. श्रवण ही पहिली भक्ती आहे. श्रवण कसं करावं त्याचाही पुष्कळ विचार संत ग्रंथातून केलेला आहे. भगवत गुण महात्म्य लीला यांचं प्रेमानं एकाग्रतेनं भक्त मुखातून श्रवण केलं पाहिजे. त्याला श्रद्धा श्रवण म्हणतात. ते कसं असावं याबद्दल श्री संत एकनाथ महाराज सांगतात. ऐक श्रद्धेचे लक्षण करिता हरिकथा श्रवण ज्याचे अर्धारूढ मन श्रद्धा श्रवण या नाव. असं एकनाथी भागवतामध्ये

हरि भक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन। प्रकाशक हरि भक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पाद गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरि भक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

0: बरं तर श्रोते हो, आज इथेच थांबूया. प्रभू तुम्ही मोद भरावा सगळ्यांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित.
1: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय? अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली खरं की काय, पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना? अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
2: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
2: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
2: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आज गुरुवार, सकाळचे 7 वाजले आहेत. 7:05 आपण ऐकू शकणार आहात दिनविशेष. 7:10 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 7:30 इतनी शक्ती हमे देना दाता. 7:35 प्रसारित होईल कार्यक्रम कृषी संदेश, सादर करते RS डवरे. 7:45 प्रसारित होईल कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री, सादर करते डॉक्टर देवळाणकर. 8:00 प्रसारित होईल कार्यक्रम हिंदोळा, सादर करत्या हेमांगी देशपांडे. 10:20 प्रसारित होईल आमचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र, सादर करती श्रद्धा कराळे. 11:00 आपण ऐकू शकणार आहात गजानन महाराज यांची आरती. 11:05 प्रसारित होईल कार्यक्रम चिरंतन गाणी, सादर करते श्रीकृष्ण कुलकर्णी. 12:00 आम्ही प्रसारित करणार आहोत कार्यक्रम पशुधन, सादर करते DL रामटेके. 12:30 आपण ऐकू शकणार आहात दुग्धामृत या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादर करत्या डॉक्टर श्यामा कुलकर्णी. 1:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम विनोबा म्हणे, सादर करती श्रद्धा कराळे. 1:30 प्रसारित होईल कार्यक्रम स्वर संजीवनी, सादर करते सुहास जोशी. 2:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम गुंजन मनातले, सादर करत्या ज्योती चौधरी. 3:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम चला जाऊया, सादर करत्या मोहना कारखानीस. 3:30 आम्ही प्रसारित करत आहोत सावित्री अभ्याकसच्या ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादर करती मुग्धा जोशी. 4:00 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात स्वर संध्या या कार्यक्रमाचा, सादर करत्या राधिका जोशी. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: रसिको हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, आता आपण जाणून घेणार आहोत आजचे काही दिनविशेष. आज 6 ऑगस्ट, आजचा दिवस हिरोशिमा दिन म्हणून ओळखला जातो. दुसऱ्या महायुद्धात जपानमधील हिरोशिमा या शहरावर 6 ऑगस्ट 1945 रोजी अमेरिकेने लिटिल बॉय नावाचा अणुबॉम्ब टाकला होता. या भीषण दुर्घटनेतील बळींच्या स्मरणार्थ आणि अण्वस्त्रांच्या धोक्याबाबत जगात जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. आजच्या दिवशी 1914 रोजी पहिल्या महायुद्धादरम्यान सर्बियाने जर्मनी विरुद्ध तर ऑस्ट्रियाने रशिया विरुद्ध युद्ध पुकारले. 1926 रोजी अमेरिकेची जलतरणपटू जेर्ट्रूड एडरले ही इंग्लिश खाडी पोहून जाणारी जगातील पहिली महिला ठरली होती. 1996 रोजी नासाने मंगळ ग्रहावर उल्कापिंडाद्वारे जीवसृष्टीचे अवशेष असल्याचा दावा केला होता. आजच्याच दिवशी 1925 रोजी भारताचे थोर स्वातंत्र्यसैनिक, कायदेतज्ज्ञ आणि विचारवंत सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचे निधन झाले होते. 2019 रोजी भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री आणि ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे निधन झाले होते. तर हे होते आजचे काही दिनविशेष. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड. विश्वास IMPS. क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा. क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी वशर.
2: कृषी संदेश.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, गांजर गवत म्हटलं की अंगावर काटा येत आणि का बरं नाही यावं. गांजर गवताचे अनेक दुष्परिणाम आपल्याला दिसतात. शरीरावर होणारे दुष्परिणाम, पिकाचं कमी उत्पादन करण्याकरता होणारे परिणाम, पर्यावरणामध्ये होणारे दुष्परिणाम, एकंदर गांजर गवतामुळं अनेक तोटे आपल्याला संबोधतात आणि ते आज वेगळं सांगण्याची गरज राहिलेली नाही. तर या गाजर गवताच्या व्यवस्थापनाकरता एकीकृत तण व्यवस्थापनाचा भाग म्हणून मेक्सिकन भुंग्याचा अतिशय चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो, किंवा मेक्सिकन भुंगे वापरून या गाजर गवताचं व्यवस्थापन आपल्याला करता येऊ शकतं. तर हे मेक्सिकन भुंगे आणि गांजर गवताचं व्यवस्थापन याची संकल्पना काय आहे ती आज आपण समजून घेणार आहोत. मेक्सिकन भुंग्याद्वारे गाजर गवताचं व्यवस्थापनाचे प्रयोग मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभाग परभणी येथे मोठ्या प्रमाणात घेण्यात आले. या किडीचे जे प्रौढ भुंगे आहेत ते मळकट पांढरे असून त्यावर काळसर रंगाच्या सरळ आणि नागमोडी रेषा असतात. प्रौढ भुंगे आकाराने मध्यम 6 मिलीमीटर लांब, मादी भुंगे हे नरापेक्षा मोठे असतात. अंडी अवस्थेचा कालावधी 4 ते 6 दिवसाचा असतो. अंड्यातून बाहेर निघालेल्या अळ्या वरील भागातील पाणी खातात. तरुण अळ्या झाडाची वाढ आणि फुले येण्याचे थांबवितात. अळीच्या 4 अवस्था असून पूर्ण वाढलेल्या अळ्या रंगाने पिवळ्या असतात आणि कसली हालचाल न करता सुस्त होऊन जमिनीवर कोश अवस्थेत जाण्यासाठी पडतात. अळी अवस्था ही साधारणतः 10 ते 11 दिवसाची असते. कोश अवस्था 9 ते 10 दिवसाची असते. कोश अवस्थेत मातीत गेलेले भुंगेरे जमिनीतून निघतात. सर्वसाधारणपणे एक मादी भुंगा 2000 अंडी देतो आणि हे भुंगे 2 ते 3 महिने जिवंत राहून गाजर गवताच्या पानावर उपजीविका करतात. पावसाळ्यात साधारणतः जून ते ऑक्टोबरपर्यंत हे भुंगे गाजर गवत फस्त करत असतात. नोव्हेंबरनंतर हे भुंगे जमिनीत 7 ते 8 महिने दडून बसतात, किंवा त्याला आपण सुप्त अवस्थेत जातात असंही म्हटलं तर चालेल. आणि पुढील वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीस पावसानंतर जमिनीतून निघून गाजर गवताचा नाश करण्यास सुरुवात करतात. हे भुंगे एखाद्या वातावरणात एखाद्या ठिकाणी स्थिर झाले की पुढच्या वर्षी पुन्हा सोडण्याची गरज राहत नाही. गाजर गवताच्या उच्चचनासाठी शेतात प्रति हेक्टर 500 भुंगे सोडल्यास हे भुंगे स्थिर होऊन आवश्यक तेवढे व्यवस्थापन करतात. भुंगे सोडण्यासाठी अशा जागेची निवड करावी की जेणेकरून शक्यतो मनुष्य प्राणी मात्राचा शिरकाव तेथे होणार नाही. तर गाजर गवताच्या व्यवस्थापनासाठी मेक्सिकन भुंगे हे अतिशय प्रभावीपणे काम करतात हे याबद्दल दुमत नाही. परंतु याच्यावरच नुसतं मेक्सिकन भुंग्यावर अवलंबून न राहता एकीकृत तण व्यवस्थापन पद्धतीचा भाग म्हणून हे मेक्सिकन भुंगे जर आपण त्याचा एक भाग म्हणून वापरले तर गाजर गवताच्या व्यवस्थापनासाठी प्रभावी ठरू शकतात. याकरता अधिक माहितीसाठी आपण मराठवाडा कृषी विभागाचे कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख यांच्याशी सुद्धा संपर्क करू शकता आणि अधिक माहिती मिळू शकता आणि आपल्याला याचा वापर करून नक्कीच फायदा होईल. त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छासुद्धा देतो. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळणकर लिखित खरीप पीक उत्पादन वाढीसाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर हा कार्यक्रम।
1: शेतकरी बांधवांनो, आज आपण जोमदार पीक वाढीसाठी पिकात अंतर मशागत करणं कसं महत्वाचं आहे याबाबत माहिती जाणून घेऊया। खरीप हंगामात सततच्या पडणाऱ्या पावसामुळे शेतात तणांची सतत वाढ होत असते। पिकाची आणि तणांची पाणी आणि अन्नद्रव्यासारख्या गोष्टींची कायम स्पर्धा चालू असते आणि ही स्पर्धा पीक लागवडीनंतर किंवा पीक उगून आल्यानंतर साधारणपणे 30 ते 35 दिवसांपर्यंत तीव्र असते। कोरडवाहू क्षेत्रात जमिनीतील ओलाव्यासाठी तर बागायती क्षेत्रात अन्नद्रव्यांसाठी ही स्पर्धा असते। तणांचे योग्य पद्धतीने किंवा योग्य वेळी नियंत्रण केले गेले नाही तर त्याचा पीक वाढीवर विपरीत परिणाम होत असतो। तसेच तणांची वाढ पिकाच्या तुलनेत झपाट्याने होत असल्याने तसेच पीक तणेही विपरीत परिस्थितीत सुद्धा तग धरतात हे महत्वाचं आहे। यासाठी सुरुवातीच्या 1 ते 1.5 महिन्याच्या पिकाची कायिक वाढ होऊन जमिनीचा बहुतांश भाग पिकाने झाकला जाईपर्यंत शेत तणविरहित ठेवणं गरजेचं असतं। खुरपणी म्हणजे निंदणी, कोळपणी म्हणजे डवरणी किंवा रासायनिक पद्धतीनं तण नियंत्रण करणं हे गरजेचं असतं। त्याचप्रमाणे दाटी असलेल्या ठिकाणी रोपांची विरळणी आणि बी न उगवलेल्या ठिकाणी सांगणी करणंही तेवढंच आवश्यक असतं। कोळपणी केल्यानं जमिनीचा पृष्ठभाग भुसभुशीत होत असतो, जमिनीवर मातीचे आच्छादन तयार होते, बाष्पीभवन कमी होते, तसेच पिकास मातीची भर लागते। मात्र कोळपणीनंतर 2 झाडातील तणे खुरप्याच्या सहाय्याने काढणं देखील गरजेचं असतं। हरळीसारखं तण खुरप्याने निघत नाही तर हरळी किंवा लव्हाळा ही तणे त्यांच्या मुळासकट किंवा गाठीसकट उपटून काढावेत, नसता ही तणे पुन्हा पुन्हा उगवत राहतात। रासायनिक पद्धतीने तण नियंत्रण करताना भात, ज्वारी, मका या पिकातील रुंद पानांच्या तण नियंत्रणासाठी 2,4-D हे तणनाशक 1.5 लिटर प्रति हेक्टरी 500 लिटर पाण्यातून फवारावे।
0: मंडळी, आताच आपण कार्यक्रम ऐकलात खरीप पीक उत्पादन वाढीसाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर। या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळणकर।

नाशिक मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253 2 39 21 21.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
7: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
6: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
7: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
6: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।
8: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी हेमांगी देशपांडे नाशिक येथून बोलत आहे। आपल्या हिंदोळा या कार्यक्रमात मनाच्या भावभावनांच्या विश्वात आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण ऐकणार आहोत अंतरंग। अरे बेटा, असे टचकन बोलू नये रे कोणाला, मनाला भिडते कधी कधी, असे करू नाही। किती वेळा समजवलंय पण तुझ्या कसं हे लक्षातच येत नाही। हां, तू गंमत करायला गेला पण तिच्या डोळ्यात पाणी आलं रे। अगं आई, मी गंमतच करत होतो, मी काय मुद्दामून नाही केलं ग। अरे मला माहीत आहे, पण समोरच्याला काय माहीत तू मुद्दामून नाही केलं ते। अरे कोणाच्या अंतरंगात नाही डोकावता येत, त्यामुळे नाही सांगता येत कोणाला कशामुळे राग येईल, कोण गंमत गमतीनेच घेईल की सिरियसली घेईल। आपण मैत्रीचे नाते असे मानतो, पण कधी कधी मित्राच्या बोलण्याने आपणही दुखावले जातोच की, तसेच तेही दुखावले जात असतीलच की, म्हणजे मग गंमत करायचीच नाही असं ना। अरे नाही रे बाबा, असं बिलकुल नाही। गंमत करणे, एकमेकांना चिडवणे, या सगळ्या गोष्टी हव्या हव्याशाच असतात। आयुष्यातील टेन्शन कमी करण्याकरता पण याला पण एक समीर, आयुष्यातील टेन्शन कमी करण्याकरता ह्या गोष्टी हव्याच, पण याला पण एक सीमारेषा असते जी समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील हावभावात आवाज यातून जाणवते। जर तुम्ही अगदी आतल्या मनातल्या कप्प्यातून हे बघितलं तर जाणवेल ती व्यक्ती तेवढी आतली मनातली असेल, तिचीच अशी गंमत घ्यावी असं मला वाटतं। म्हणजे नवी नवी मैत्री किंवा जुने नाते असले तरी नाही करू। यामागे ना माझं असं मत आहे की अशा या नात्यात आपण एकमेकांना पुरते ओळखलेलेच नसते। आधीच्या आयुष्यात कडू गोड आठवणीपासून आपण पारखे असतो। बऱ्याच लोकांचा स्वभाव आपले दुःख लपवण्याचा, आपल्या वेदना यातना आपल्या जवळच ठेवण्याचा असतो, तर काही जण दुःख वाटल्याने कमी होते या प्रकारचे असतात। व्यक्ती तितक्या प्रकृती, यामुळे असे पटकन कुणी दुखवू पण शकते, बरं का। आमच्या लहानपणी ना आमची आजी चेष्टामस्करी मोठ्यांची केली की खूप रागवायची। ती म्हणायची चेष्टामस्करी ही बरोबरीच्या व्यक्तींसोबतच करावी, कारण वयानुसार अनुभव पण बऱ्यापैकी सारखे असतात। अगदी एकसारखे नाही पण बरेच मिळते जुळते असतात, कारण बौद्धिक पातळी, विचारांची वेवलाईन सारखी असते, त्यामुळे मन दुखावणे होत नाही आणि जर झालंच तर समजूत काढता येऊ शकते। पण बरेच वेळा मोठ्यांना लहानांनी चिडवले तर राग येतो, अपमान वाटतो, कोणाकोणाला नाही पण येत। याबाबत कोणाच्या अंतरंगात उतरून नाही बघतायत. प्रत्येकाची अंतरंग हे त्याच्या वरवर दिसणाऱ्या स्वभावासारखे असतेच असे नाही. या मनाच्या खोल कप्प्यात बरीच गुपितं लपलेली असतात, जी कधी कधी कोणाच्या गंमत घेण्याने उघडी होतात. मग ती व्यक्ती दुखावली जाते. रोजच्या उठबशीतली व्यक्तीसुद्धा कधी कधी आपल्याला अनोळखी वाटते. त्याच्या प्रतिक्रियेमुळे त्यामागचे कारण आपण त्याच्या अंतरंगात नाही बघू शकत हेच आहे. गंमत करावी पण कोणाचे मन दुखणार नाही याचा अंदाज घेत करावी. एक वेळ शरीराला आलेली जखम, त्याचा व्रण हा पण कालांतराने पुसट होतो, नाहीसा होतो. पण मनाच्या जखमेचे तसे नसते. ती माणूस बाजूला सारतो पण मनाला झालेली जखम इतक्या सहजासहजी पुसट होत नाही. जर त्या व्यक्तीने जाणून बुजून विसरण्याचा प्रयत्न केला तरच ते शक्य होते. नाहीतर वरवर पाहता विसरलेले असले तरी आत खोल तो प्रसंग, ती घटना जशीच्या तशीच असते. ती लपवली जाते, विसरली नाही जात. म्हणून बरेच वेळा एखाद्या आनंदाच्या प्रसंगीसुद्धा कोणाच्या डोळ्यात दुःखाची लकेर दिसते. आपल्याला कळत नसते कशामुळे, पण दिसते. त्यावर आपण ती व्यक्ती जेलस आहे, जळते त्याच्यावर या आविर्भावाने बघतो आणि उगीचच आपले मत बनवतो. त्या समोरच्या व्यक्तीच्या मनातील कडू गोड आठवणी आपल्याला कुठे माहीत असतात. कधीकधी आपलीच माणसं आपल्या वागण्यामुळे सुद्धा दुखावली गेली असतील. त्यांनी मोठ्या मनाने माफ केले पण असेल तरी दुखावल्या गेल्या त्या प्रसंगाची आठवण होणारच नाही असे मात्र नक्कीच नसेल. माणसाचे अंतरंग खोल समुद्रासारखे असते, त्याच्या तळाचा थांग लागत नाही हे नक्की. माणसाच्या मनातील विचार पण त्या समुद्राच्या लाटांसारखेच असतात. कधी कधी संथ असतात तर कधी कधी भरतीसारखे येऊन आनंदी करतात, तर कधी कधी ओहोटी आणून दुःखी पण करतात. त्यामुळे जसा समुद्राच्या खोलीचा थांग सर्वसाधारण माणसाला येत नाही, तशीच माणसाच्या अंतरंगाचं पण थांग सांगता येत नाही. वरवर शांत वाटणारा समुद्र आतून किती खवळला आहे आणि सामावून घेण्याची ताकद किती, हा जसा प्रश्न आहे तसेच माणसाचे अंतरंग असते असं मला वाटतं. मजा मस्ती करताना कोणाच्या मनाला वेदना होणार नाही याची खबरदारी घेत मस्ती करावी एवढेच. कोणाच्या आत्म्याला इजा होईल अशी गंमत घेणे चुकीचेच ठरेल, हो ना? श्रोते हो, हा होता आजचा आपला हिंदोळा हा कार्यक्रम. पुन्हा भेटूया याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: कार्यक्रमात आता ऐकूया किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात हिरा पन्ना या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16500 आणि 8800.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत गौतम गोविंदा या चित्रपटामधलं. ही शब्दरचना आहे आनंद बक्षी यांची, संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल, आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार यांच्या आवाजात.

0: पैसे पाठवायचेत? तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
1: कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत समीर यांचं गीत हेमलता आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात, आणि चित्रपट आहे लव 86. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253-2-39-21-21.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात आनंद बक्षी यांचं गीत किशोर कुमार यांच्या आवाजात. हे गीत आहे मजबूर या चित्रपटामधलं. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा, क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह। विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास।
1: मासूम या चित्रपटामधलं गुलजार यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत, वनिता मिश्रा, गौरी बापट आणि गुरुप्रीत कौर यांच्या आवाजात। या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात हिमालयाचे ऊचा या चित्रपटामधलं गीत, इंदिवर यांचं गीत, संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी सकाळी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांच्या आवाजात. हे गीत आहे कवी प्रदीप यांचं, संगीत दिलं आहे अविनाश व्यास यांनी आणि चित्रपट महासती सावित्री.

0: चुकते।
1: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे, आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे तेही एका तासात।
2: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%।
1: मुदत 1 वर्ष। आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या। नियम अटी लागू।
3: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज श्रोते हो। आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या। आजची गोष्ट शेवटची सही। एक रविवार, नेहमीसारखाच रमाकांत काकांनी सकाळी आपल्या तिघाही मुलांना फोन केला। मोठा मुलगा पुण्यात, धाकटा बेंगळुरूमध्ये आणि मुलगी नागपुरात। नेहमीची चौकशी, कसा आहेस, औषधं वेळेवर घेतोस ना, मुलं कशी आहेत। फोन ठेवताना त्यांनी मोठ्या मुलाला सहजच म्हटलं, पुढच्या आठवड्यात नक्की आहे, एक महत्त्वाचं काम करायचं आहे। मुलगा हसत म्हणाला, हो बाबा, येतो येतो, नक्की येतो। पण तो पुढचा रविवार कधीच उगवला नाही। 2 दिवसांनी रमाकांत काकांना अचानक हृदयविकाराचा

0: हसरा फोटो होता। जणू ते अजूनही काही सांगण्याचा प्रयत्न करताय। काही दिवसांनी कागदपत्र आवरताना एक फाईल सापडली। त्यात घराचे कागद होते, शेतीचे सातबारे होते, बँकेच्या पावत्या होत्या, गुंतवणुकीची कागदपत्र होती, पण मृत्यूपत्र नव्हतं। मोठ्या मुलाने फाईल अलगद बंद केली। त्याच्या डोळ्यात पाणी आलं। तो फोटो समोर उभा राहून हळूच म्हणाला, बाबा बहुतेक हेच ते महत्वाचं काम असत। कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा।
1: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे। आपण आत्ताच एक कथा ऐकली। ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो। आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते। मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे।

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

स्मार्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत इश्क पर जोर नाही या चित्रपटामधलं. या गीताला संगीत दिलं आहे राहुलदेव बर्मन यांनी.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: वैभव या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांची गीतरचना ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: मनहर उदास आणि साधना सरगम यांच्या आवाजात अंजन यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. घुंगरू या चित्रपटामधलं संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: आपण ऐकताय रेडिओ विश्वास. आपल्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत राहा.
1: हिंदी चित्रपट सृष्टीतल्या तारे तारकांचा सुपरस्टार पदापर्यंतचा स्वप्नवत प्रवास त्यांच्याच सुमधुर गाण्यांबरोबरच अनोख्या आठवणीतून जागा करूया आमच्या नवीन कार्यक्रमाच्या माध्यमातून. कालाय तस्मै नमहा ऐका दर शनिवारी दुपारी 3:03 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 11 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वरनं.
0: आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या आवाजात आनंद बक्षी यांची गीतरचना. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि हे गीत ऐकूयात खजाना या चित्रपटामधलं.

0: उधारी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: हे गीत आपण ऐकणार आहोत आखरी कसम या चित्रपटामधलं. रवींद्र जैन यांच्या संगीताने सजलेलं देव कोहली यांचं गीत ऐकूया मोहम्मद रफी यांच्या आवाजात.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात इंदिवर यांचं गीत जीवन संग्राम या चित्रपटामधलं. हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं एक थी रीता या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे प्रेम जालंधारी यांचं. गीताला संगीत दिलं आहे जयदेव यांनी.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात नितीन मुकेश आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे ईश्वर या चित्रपटामधलं. अंजान यांची शब्दरचना, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो, आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
2: ऐकूया साहिल लुधियानवी यांची गीतरचना इन्साफ का तराजू या चित्रपटामधले. हे गीत गायलं आहे आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांनी. संगीतकार रवींद्र जैन.

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.
2: श्रोते हो, स्मार्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम, प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं, आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: रेडी हो विश्वास
1: टाइम चेक टाइम चेक
2: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक
4: संचयात समृद्धी.
5: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: कार्यक्रमात हे भक्तिगीत आपण ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांचा, संगीतकार सुधीर फडके यांच्या आवाजात.

0: नमस्कार नाशिककर, मी महेश मांजरेकर बोलतो आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे साधी माणसं या चित्रपटामधलं. लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकणार आहोत. कवी योगेश यांचं संगीत दिलं आहे आनंद घन यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: आणि त्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात जगदीश खेवडकर यांचं गीत. या गीताला संगीत दिला आहे यशवंत देव यांनी.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत पाठलाग या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे दत्ता डावसेकर यांनी.

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिकांनी 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं संपर्क करा 91300208888 विश्वास बँक विश्वासाचं नातं.
1: कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजात तांबडी माती या चित्रपटामधलं गीत. कवी योगेश यांची शब्दरचना, संगीत दिलं आहे आनंद घन यांनी.

0: प्रीती, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.

0: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे दिनांक 6 ऑगस्टच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. हल्ले टाळण्यासाठी शेवटची संधी, इराणसोबतच्या संभाव्य वाटाघाटींवर डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका. इराणसोबत नव्याने नियोजित केलेली चर्चा ही त्यांच्यासाठी करार करण्याची आणि अमेरिकेचे हल्ले टाळण्याची शेवटची संधी आहे असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. ओव्हल ऑफिसमध्ये बोलताना ट्रम्प म्हणाले, येत्या 1-2 दिवसात ही चर्चा सुरू होईल. या चर्चेमुळे होमुर्झची समुद्रधुनी पुन्हा खुली होईल आणि इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाबाबत अमेरिकेच्या चिंता दूर होण्यास मदत होईल. पहिल्या टप्प्यात समुद्रधुनी खुली केली जाईल आणि दुसऱ्या टप्प्यात अण्वस्त्र मुक्तीवर काम होईल. त्यासाठी थोडा वेळ लागेल. ट्रम्प यांनी इराणच्या नेतृत्वाचे आणि हवाई तसेच नौदलाचे मोठे नुकसान केल्याचा दावा केला आहे. तरी नोव्हेंबरमधील मध्यावधी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इराण अमेरिकेच्या युद्धविरोधी मानसिकतेचा फायदा घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे म्हटले जात आहे. कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या आखाती मित्र राष्ट्रांच्या विनंतीवरून आपण इराणवर मोठे हल्ले करण्याचा निर्णय तुर्तास लांबणीवर टाकल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. आता वळूया पुढील बातमीकडे. पदक विजेत्या खेळाडूंचे जंगी स्वागत, राष्ट्रकुल नंतर आता जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धांचे लक्ष. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये पदकांवर मोहर उमटवणाऱ्या भारतीय बॉक्सर, जुदो आणि पॅरा खेळाडूंचे मायदेशात जंगी स्वागत करण्यात आले. याप्रसंगी इंदिरा गांधी विमानतळावर शेकडो क्रीडाप्रेमींच्या उपस्थितीत ढोल ताशांच्या गजरात त्यांचे ग्रँड वेलकम करण्यात आले. यावेळी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक पटकवण्याचे मिशन पूर्ण झाल्यानंतर भारतीय खेळाडूंनी यावर्षी 4 सप्टेंबर ते 19 ऑक्टोबर दरम्यान खेळवण्यात येत असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये पदक पटकावल्याचे लक्ष डोळ्यासमोर ठेवले आहे. भारतीय खेळाडूंनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॉक्सिंग या खेळामध्ये 7 सुवर्ण आणि 3 रौप्य अशी एकूण 10 पदकांची कमाई केली. भारतीय खेळाडूंची बॉक्सिंग मधील कामगिरी काबिले तारीफ ठरली. महिलांच्या 60 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकवणारी प्रिया गंगास हिने मनातील भावना व्यक्त करताना म्हटले, राष्ट्रकुल क्रीडा महोत्सवात राष्ट्रगीत वाजू लागल्यानंतर अभिमान वाटू लागला. एक मिशन फत्ते केल्यानंतर आता मला आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक पटकवायचे आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. पद्मश्री डॉक्टर DY पाटील यांचे निधन, शासकीय इतमामात कोल्हापुरात अंत्यसंस्कार. राजकारण, शिक्षण, आरोग्य, अध्यात्म, सहकार आणि समाजकारण अशा विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारे त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉक्टर DY पाटील उर्फ ज्ञानदेव यशवंत पाटील यांचे वयाच्या 91व्या वर्षी कोल्हापुरात निधन झाले. सर्वसामान्य शेतकरी ते राज्यपाल हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आणि इतरांना प्रेरणादायी असा होता. त्यांच्यावर बुधवारी दुपारी 4 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पाटील यांना कोरोना काळात थोडा त्रास झाला, त्यानंतर ते कोल्हापुरातच राहत होते. काही वर्षापासून त्यांची प्रकृती हळूहळू खालावत चालली होती. घरातच त्यांच्यावर उपचार सुरू असताना 20 दिवसापूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यातून ते सावरले, मात्र सोमवारी रात्री त्यांची प्रकृती खालावली. मंगळवारी सकाळी 11 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आता वळूया पुढील बातमीकडे. दास्तांगो मध्ये रंगली सांस्कृतिक मैफिल. नाशिकच्या दास्तांगो स्टुडिओच्या आर्ट लॅबमध्ये 2 ऑगस्टला आयोजित करण्यात आलेले फोक दास्तान अ डेट विथ इंडियन फोक इन्स्ट्रुमेंट्स हे आगळे वेगळे शिबिर उत्साहात पार पडले. महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंगीत परंपरेची ओळख करून देणाऱ्या या उपक्रमाला नाशिककरांनी भरघोस प्रतिसाद दिला. तालवैभव वाद्यमेळचे वैभव काळे आणि त्यांच्या शिष्यांनी महाराष्ट्रातील लोककलेचा समृद्ध वारसा उलगडून दाखवला. गण, गवळण, लावणी, पोवाडा, गोंधळ, जागरण आदी लोककलांच्या सादरीकरणातून त्या त्या परंपरेत वापरल्या जाणाऱ्या वाद्यांची माहिती रसिकांना देण्यात आली. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.
1: आता कार्यक्रमात यानंतर संगीत आपण ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांचं घर गंगेच्या काठी या चित्रपटामधलं. आशा भोसले यांनी गायलेल्या या गीताला संगीत दिलं आहे प्रभाकर जोग यांनी.

0: नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 02-253-2-39-21-21.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात श्यामची आई या चित्रपटामधलं गीत. प्रल्हाद केशव अत्रे यांची गीतरचना आणि या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत जब्बार पटेल यांचं गीत सामना या चित्रपटामधलं. ऐकूया रवींद्र साठे, उषा मंगेशकर आणि श्रीराम लागू यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिला आहे भास्कर चंदावरकर यांनी.
2: सांगा मित्र हो, सांगा बंधू हो.

0: ना दूसरा कौन छोकरा ठीक से सुनो सुनता है
1: बाळ म्हणतो मला हवी आजोबा म्हणती मला हवी
0: आणि आई म्हणते

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात पी सावळाराम यांचं गीत पुत्र व्हावा ऐसा या चित्रपटामधलं. तलत मेहमूद यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

0: काय गं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380.
2: कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत सुवासिनी या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे गदी माडगुळकर यांचं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे कलावंती या चित्रपटामधलं. जगदीश खेवडकर यांचं गीत ऐकूया उषा मंगेशकर यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

कार्यक्रमात हे गीत ऐकूया मोहित यांची मंजुळा या चित्रपटामधलं उषा मंगेशकर, लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. हे गीत आहे जगदीश खेवडकर यांचं आणि संगीत दिलं आहे आनंद घन यांनी.

0: नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो. आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट शेवटची सही. एक रविवार, नेहमीसारखाच रमाकांत काकांनी सकाळी आपल्या तिघाही मुलांना फोन केला. मोठा मुलगा पुण्यात, धाकटा बेंगळुरूमध्ये आणि मुलगी नागपुरात. नेहमीचीच चौकशी, कसा आहेस, औषधं वेळेवर घेतोस ना, मुलं कशी आहेत. फोन ठेवताना त्यांनी मोठ्या मुलाला सहजच म्हटलं, पुढच्या आठवड्यात नक्की आहे, एक महत्त्वाचं काम करायचं आहे. मुलगा हसत म्हणाला, हो बाबा, येतो येतो, नक्की येतो. पण तो पुढचा रविवार कधीच उगवला नाही. 2 दिवसांनी रमाकांत काकांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि काही क्षणात सगळं संपलं. विधी संपले, घर पुन्हा शांत झालं. एका संध्याकाळी तिघही भावंड बाबांच्या खोलीत बसली होती. मोठा मुलगा म्हणाला, बाबा म्हणाले होते एक महत्त्वाचं काम आहे. धाकटा म्हणाला, मलाही तेच म्हणत होते. मुलगी हळूच म्हणाली, माझ्याशीही बोलले होते बरं का, पण काय काम होतं हे सांगितलंच नाही त्यांनी. क्षणभर तिघेही शांत झाले. भिंतीवर बाबांचा हसरा फोटो होता. जणू ते अजूनही काही सांगण्याचा प्रयत्न करताय. काही दिवसांनी कागदपत्र आवरताना एक फाईल सापडली. त्यात घराचे कागद होते, शेतीचे सातबारे होते, बँकेच्या पावत्या होत्या, गुंतवणुकीची कागदपत्र होती, पण मृत्यूपत्र नव्हतं. मोठ्या मुलाने फाईल अलगद बंद केली. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो फोटो समोर उभा राहून हळूच म्हणाला, बाबा बहुतेक हेच ते महत्त्वाचं काम असावं. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
1: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज भाग क्रमांक 45। श्रोते हो, मराठी संगीतसृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात। मंडळी, आज ऐकूया संगीतकार पांडुरंग दीक्षित, राम किंकर, दिनकर पोवार आणि उषा मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक चित्रपट गीतं। मंडळी, आजच्या भागातील हे प्रथम गीत आहे चित्रपटातील एका मिश्र परिस्थितींचे। एकीकडे चक्रव्यूहात अडकून फसवला गेलेला आपला भोळा नायक यशवंत दत्त हा हे गाणं म्हणत आपल्या आईला साथ घालून मदतीची याचना करतोय, तर दुसरीकडे नायकाला फसवणारे खलनायक अशोक सराफ आणि कंपनी हे त्याच्या पैशावर अय्याशी करत मस्त मजा करत आहेत। अशा दोन विरुद्ध टोकाच्या परिस्थिती दाखवल्या आहेत या गाण्यातून। ऐकूया मंडळी हे गाणं, आवाज जयवंत कुलकर्णी यांचा, गीत राम उगावकर यांचं आणि संगीत पांडुरंग दीक्षित यांचं, चित्रपट नवरा।

संगीतकार राम किंकर यांचा जन्म 11 एप्रिल रोजीचा पुणे येथील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटच्या म्युझिक डिपार्टमेंटमध्ये त्यांनी काम केलं होतं. त्यांनी आकाशवाणीवर देखील काम केलं होतं. सौभाग्यकांक्षिणी, धाकटी मेहुणी, जय तुळजा भवानी या काही मराठी चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं होतं. तसेच लता मंगेशकर आणि उषा मंगेशकर यांनी गायलेल्या संत श्री दासगणू महाराज यांनी रचलेल्या रचनांना संगीतकार राम किंकर यांनी स्वरबद्ध केलं होतं. श्रोते हो, यानंतर ऐकूया 1978 सालचा धाकटी मेहुणी या चित्रपटातील संगीतकार राम किंकर यांनी संगीतबद्ध केलेलं, गीतकार गंगाधर महांबरे यांनी लिहिलेलं हे गीत. गायलं आहे आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी. चित्रपटात हे गाणं चित्रित झालं आहे सरला येवलेकर आणि श्रीकांत मोघे यांच्यावर.

रसिक हो, संगीत सृष्टीमध्ये पांडुरंग दीक्षित आणि शिर्डीचे श्री साईनाथ हे एक समीकरणच झालं आहे. कारण पांडुरंग दीक्षित यांनी साईबाबांवर अनेक भक्तिगीतांची रचना केली असून त्या रचनेसह इतर कवींनी साईबाबांवर रचलेल्या बऱ्याच गीतांना देखील त्यांनी स्वरसात चढवलं आहे. साधारण 70 वर्षांपूर्वी 1955 या वर्षी प्रदर्शित झालेल्या दत्तोपंत आंग्रे यांनी श्री साईबाबा यांची भूमिका केलेल्या शिर्डीचे श्री साईबाबा या मराठी चित्रपटाची पटकथा संवाद त्यांनी कुमारसेन समर्थ आणि केशवराव साठे यांच्यासह लिहिले होते. तसेच या चित्रपटातील काही गीते देखील त्यांनी लिहिली होती आणि पार्श्वगायन देखील केलं होतं. मुख्य म्हणजे या चित्रपटाचे संगीतकार पांडुरंग दीक्षित हेच होते. विशेष म्हणजे या मराठीतील चित्रपटाचे शीर्षक गीत काहे को तीर्थ जाता रे भाई हे हिंदी गाणं प्रसिद्ध महान गायक मोहम्मद रफी यांच्याकडून त्यांनी गाऊन घेतलं होतं. रफी साहेबांकडून मराठी चित्रपटात पहिलं गाणं गाऊन घेण्याचा मान संगीतकार पांडुरंग दीक्षित यांना आहे. तसेच त्यानंतर 1977 या वर्षी मनोज कुमार यांची निर्मिती असलेला सुधीर दळवी यांनी श्री साईबाबा यांची भूमिका केलेल्या शिर्डी के साईबाबा या चित्रपटासाठी त्यांचे योगदान फार मोलाचे होते. या चित्रपटाचे ते सहदिग्दर्शक आणि प्रमुख सूत्रधार होते. तसेच या चित्रपटाला संगीत देखील पांडुरंग दीक्षित यांचेच होते. या हिंदी चित्रपटातील सगळी गाणी हिट झाली. त्यापैकी आशा भोसले यांनी गायलेलं दीपावली मनाये सुहानी आणि अनूप जलोटा यांनी गायलेलं सुमर मनवा ही दोन गीतं त्यांनीच लिहिली होती. मंडळी, यानंतर ऐकूया पांडुरंग दीक्षित यांनी संगीतबद्ध केलेलं 1977 या वर्षी प्रदर्शित झालेल्या नवरा माझा ब्रह्मचारी या चित्रपटातील एक गीत. या चित्रपटाची कथा आणि गीत लेखन होते राम उगावकर यांचे. पटकथा संवाद आणि दिग्दर्शन होते दत्ता केशव यांचे. गीत राम उगावकर, संगीत पांडुरंग दीक्षित, आवाज आशा भोसले आणि जयवंत कुलकर्णी. चित्रपटात हे गाणं चित्रित झालं आहे यशवंत दत्त आणि उषा चव्हाण यांच्यावर. ऐकूया.

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार पांडुरंग दीक्षित, राम किंकर, दिनकर पोवार आणि उषा मंगेशकर यांची काही निवडक चित्रपट गीतं. रसिक हो, कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात यानंतर ऐकूया सुप्रसिद्ध गायिका उषा मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेली एक लावणी. उषा मंगेशकर या मंगेशकर घराण्यातील लता, मीना, आशा यांच्या कनिष्ठ भगिनी. 15 डिसेंबर 1935 रोजी जन्मलेल्या उषा मंगेशकर यांनी मराठी आणि हिंदी खेरीज गुजराती, भोजपुरी, कन्नड, आसामी, नेपाळी या विविध भारतीय भाषेत देखील गाणी म्हटली आहेत. 1953 या वर्षी सुबह का तारा या हिंदी चित्रपटातील एक गीत गाऊन त्यांनी पार्श्वगायनाला

सुरुवात केली. त्यांना पेंटिंगची देखील खूप आवड आहे. त्या गायिका नसत्या तर एक उत्तम चित्रकार नक्कीच झाल्या असत्या. संगीतकार म्हणून उषा मंगेशकर यांनी 1972 या वर्षी प्रदर्शित झालेल्या आई मी कुठे जाऊ या कौटुंबिक चित्रपटाला संगीत दिले होतं. ऐकूया श्रोते हो, संगीतकार उषा मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली कवयित्री शांता शेळके यांनी लिहिलेली आणि आशा भोसले यांनी गायलेली लावणी चित्रपट.

होते हो, संगीतकार दिनकर पोवार एक मराठी संगीतकार, त्यांनी सोयरीक थाम थाम जाऊ नको लांब, आंधळा साक्षीदार, प्रोफेसर विसर भोळे इत्यादी मराठी चित्रपटांना संगीत दिलं. सोयरीक हा 1977 या वर्षी प्रदर्शित झालेला एक कौटुंबिक चित्रपट. या चित्रपटात निळू फुले आणि शरद तळवलकर हे एकमेकांच्या सोयऱ्यांच्या भूमिकेत होते. ऐकूया मंडळी, गीतकार श्याम जोशी यांनी लिहिलेलं, संगीतकार दिनकर पोवार यांनी संगीतबद्ध केलेलं आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं हे गमतीदार गाणं. चित्रपटात हे गाणं

0: केली।
1: कार्यक्रमाच्या सांगतेला आज ऐकूया मंडळी आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई तुळजा भवानी मातेचा गोंधळ। गोंधळ बाबत असे सांगितलं जातं की श्री विष्णूंच्या कर्णमळापासून निर्माण झालेल्या शुंभ आणि निशुंभ या दैत्यांनी त्रिलोकी उच्छाद मांडला होता, तेव्हा त्यांचा संहार करण्यासाठी सर्व देवगण आणि ऋषीगण यांनी आदिमाया शक्तीची विविध वाद्यांच्या नादसुरांनी आळवणी केली, म्हणजेच गोंधळ घातला। तेव्हापासून आपल्याकडे गोंधळाची परंपरा सुरू झाली। महाराष्ट्रामध्ये गोंधळाची मोठी परंपरा आहे। मुख्यत्वे श्री तुळजा भवानी माता आणि श्री रेणुका माता या देवींचा गोंधळ घालण्याची पिढीजात परंपरा आहे। कालांतराने अन्य देवींच्या आणि श्री खंडेरायांच्या संदर्भात देखील गोंधळ घालण्याची प्रथा सुरू झाली। कपाळावर कुंकू, गळ्यात देवीची प्रतिमा आणि कवड्याची माळ अशा वेशभूषेत गोंधळी देवीचं गुणगान करतो। अंबा मातेचा जय जयकार करत गोंधळी संबळ आणि तुणतुणे या पारंपरिक वाद्यांच्या सहाय्याने देवींची विविध गाणी सादर करतो। संबळाच्या तालावर केलेल्या नृत्याला संबळ गोंधळ असं म्हणतात। काही गोंधळी काकडा पेटवून गोंधळ घालतात, त्याला काकड गोंधळ असं म्हटलं जातं। आजही आपल्याकडे शुभकार्याच्या प्रसंगी कुलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी गोंधळ घालण्याची परंपरा आहे। गोंधळ हा लग्न, मुंज अशा समारंभाच्या वेळेस देवी देवतांच्या उपासनेसाठी केलेला एक कुळाचार असल्याने गोंधळाचे स्वर घरादारात उमटणे मंगलमय मानले जाते। गोंधळ घालताना संबळ, तुणतुणे, टाळ, झांझरी, दिमडी आदींसह हातातल्या दिवटीचा वापर गोंधळी करतात। ऐकूया मंडळी संगीतकार राम किंकर यांनी स्वरबद्ध केलेला 1981 या वर्षी प्रदर्शित झालेल्या जय तुळजा भवानी या धार्मिक चित्रपटातील महाराष्ट्राचे आराध्य दैवत, आपले श्रद्धास्थान तुळजापूरची जगदंबा भवानी मातेचा गोंधळ। या चित्रपटाचे दिग्दर्शक होते गोविंद कुलकर्णी आणि कथा, पटकथा, गीत लेखन होते मा दा देवकाते यांचे। हे गीत गायले आहे मल्लेश यांनी आणि लीला

आजच्या कार्यक्रमातून आपण संगीतकार पांडुरंग दीक्षित, राम किंकर, दिनकर पोवार आणि उषा मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक चित्रपट गीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात, याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार. जाता जाता मंडळी, पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.

0: नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253-2-39-21-21.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात ग दि माडगुळकर यांचं गीत. हे गीत आहे अन्नपूर्णा या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे स्नेहल भाटकर यांनी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती, 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे जानकी. या चित्रपटामधलं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीताने सजलेलं हे गीत आहे सुधीर मोघे यांचं. ऐकूया लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात.

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटोरिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथ.
1: कार्यक्रमातलं हे गीत आहे आशा भोसले आणि मन्नाळे यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं प्रेमबंधन या चित्रपटामधलं. संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल.

वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक टाइम चेक।
2: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
4: संचयात समृद्धी।
5: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण पशुधन या कार्यक्रमाच्या अंतर्गत जनावरांमध्ये कृमीपासून म्हणजे जंतापासून होणारे रोग याविषयी आपण जनावराचे कसे संरक्षण करावे या संदर्भामध्ये आपण ऐकणार आहोत. जनावराचे शरीर विशेषतः पोट व आतडे यात बऱ्याच प्रकारचे जंत असतात. हे जंत शरीरातील एखाद्या अवयवाला चिकटतात व सतत रक्त शोषण करून आपली उपजीविका भागवतात. त्यामुळे जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्याकरिता जंतनाशकाचा वापर तज्ज्ञाच्या सल्ल्याने करणे फार आवश्यक आहे. तर शेतकरी बंधूंनो, यामध्ये जंत कशा प्रकारचे असतात ते आपण बघू. यामध्ये गोल कृमी हे जंत गोलाकार स्वरूपाचे असून विशेषतः आतड्यात व रवण करणाऱ्या प्राण्यात चौथ्या कप्प्यात आढळतात. या कृमीचा हिमॉन्कस इसोफेगोस्टोमम ट्रायकोस्ट्रॅगलस बेनोस्टोमम या सर्वसाधारणपणे आढळणाऱ्या जाती. गोल कृमी लहान तसेच मोठ्या जनावरात सर्वसाधारणपणे सर्वत्र व मोठ्या प्रमाणात आढळतात. यामध्ये दुसरे जंत म्हणजे पट्टकृमी हे जंत जनावराच्या आतड्यात आढळतात. त्यांचे शरीर हे अनेक तुकड्यांनी बनलेले असते. जनावराच्या आतड्यातील अन्नाच्या रसाचे ते प्रामुख्याने शोषण करतात. त्यामुळे आतड्याची हालचाल बिघडते व पोटाचे आजार संभवतात. हे जंत सर्वसाधारण लहान वयात करडात कुत्र्याच्या पिल्लात व क्वचितच वासरात आढळून येतात. यानंतर पर्णकृमी हे जंत झाडाच्या पानाच्या आकाराचे असतात व ते प्रामुख्याने यकृत सारख्या म्हणजे ज्याला आपण लिव्हर म्हणतो या अवयात वास्तव्य करतात. हे सुद्धा रक्त जलावरच उपजीविका करून हे रवण करणाऱ्या प्राण्यात पांतळ जमिनीत नद्या व तलावाच्या परिसरात चरणाऱ्या जनावरात आढळतात. जंताच्या प्रादुर्भावाचे परिणाम जनावरांच्या शरीरातील लोह व इतर धातू व प्रथिनाचे प्रमाण कमी झाल्याने रक्तक्षय होतो. जनावराचे वजन घटते व शरीर अशक्त ज्याला आपण खंगत जाते. जनावराच्या उत्पादन क्षमतेत लक्षणीय घट होते. लहान वासरे पिले याची वाढ खुंटते व क्वचितच मृत्यू ओढवतो. यामुळे जंतनाशक करणे अत्यंत आवश्यक असते. शेतकरी बंधूंनो, जंतनाशक म्हणजे काय? एका ठराविक वेळेस जनावरांना विशिष्ट कृमीनाशक औषधाची मात्रा पाजणे ज्यामुळे जनावराच्या पोटातील जंतांचा संपूर्णपणे नायनाट करणे यास आपण जंतनाशक असे म्हणतो. जंतनाशक औषध कसे असावे? जंतनाशक औषध नामांकित कंपनीचे असावे. सर्व प्रकारच्या कृमीचा नायनाट करणारे असावे. जंतांच्या पिलांना व जंतांना मारणारे असावे. जंतनाशक औषधाचा अंश दुधात येणार नाही असे जंतनाशक वापरावे. जंतनाशक औषध हे स्वस्त व जवळच्या औषधाच्या दुकानात मिळणार असावे. शेतकरी बंधूंनो, जंतनाशकासाठी आपण जी औषधी वापरतो त्यामध्ये गोल कृमीसाठी अल्बेंडाझॉल फेबेंडाझॉल मेबेंडाझॉल यासारखी औषधे वापरू शकतो. पट्टकृमीसाठी प्रॉक्झिकेटॉल निक्सोसमाइड यासारखी तज्ज्ञाच्या मार्गदर्शनानुसार आपण त्यांना पाजत असतो. पर्णकृमीसाठी ऑक्सिक्लोझेनाइड रेफॉक्झोनाइड यासारखी आपण औषधे वापरतो. जनावरांना जंतनाशक केव्हा करावे? गाई व म्हशीतील जंतनाशक ज्यामध्ये गोलकृमी पहिली मात्रा वासरू 3 दिवसाची असते तेव्हा व पुढे प्रतिमा 6 महिन्यापर्यंत द्यावे. 6 महिन्याच्या वरील जनावरास वर्षातून 3 वेळेस दर 4 महिन्याच्या अंतराने द्यावे. पर्णकृमी वर्षातून 2 वेळा प्रादुर्भाव असलेल्या भागात पावसाळ्यापूर्वी व नंतर करावे. पट्टकृमी वर्षातून 2 वेळा रोगग्रस्त भागात जानेवारी व मे व जून महिन्यात करावे. शेळ्या मेंढ्यातील जंतनाशक महिन्यातून एकदा. शेळ्या मेंढ्यातील जंतनाशकामध्ये गोलकृमी महिन्यातून एकदा 6 महिन्यापर्यंत 6 ते 12 महिने यात दर 2 महिन्यांनी करावे. 1 वर्ष वयानंतर वर्षातून 3 वेळा जून व ऑक्टोबर व मार्चमध्ये. जंतनाशक निष्प्रभ होण्याची कारणे कोणती आहे? जंतनाशकाची मात्रा कमी करणे, एकच जंतनाशक वारंवार वापरणे हे सुद्धा तेवढेच प्रभावी होत नाही. म्हणून अदलून बदलून जंतनाशक औषधे वापरावी. वारंवार प्रादुर्भाव नसतानाही जंतनाशकाचा वापर करणे जंतनाशक औषधी थोडी माग असली तरी जंतामुळे होणारे नुकसान गंभीर स्वरूपाचे असते म्हणूनच जंतनाशक करून घ्यावे.
1: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत ग. धी माडगुळकर यांच्या चिमण्यांची शाळा या चित्रपटामधलं. ऐकूया ललिता फडके यांच्या आवाजात, आणि या गीताला संगीत दिला आहे सुधीर फडके यांनी.

0: तुमचं रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे, मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी, 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात जगदीश खेवडकर यांचं गीत कुंगवाचा करंडा या चित्रपटामधलं. आशा भोसले यांनी गायलेल्या या गीताला संगीत साज आहे प्रभाकर जोग यांचा.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात, मुंबईचा सावई या चित्रपटामधलं. ही शब्दरचना आहे ग. दि. माडगूळकर यांची, संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी विधवा घटस्फोटी परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380160508. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.
1: कार्यक्रमात आता ऐकूया सुधीर फडके यांचं संगीत असलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. हे गीत ऐकणार आहोत जशास तसे या चित्रपटामधलं.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: लता मंगेशकर यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गीत, राम राम पाहुणं या चित्रपटामधलं गीत. संगीत दिलं आहे लता मंगेशकर यांनी.

0: श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडई दुग्धामृत या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मी आरजे मुग्धा मनापासून स्वागत करते. नेहमीप्रमाणेच आपल्या शंकांचं निरसन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ आणि लॅक्टिशियन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी मॅडम. डॉक्टर, पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आजच्या आपल्या या दुग्धामृतच्या विशेष कार्यक्रमात. डॉक्टर, नवीन नवीन प्रश्नांचा शोध आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून लाभतो आहे. अनेक श्रोतांच्या मनातले वेगवेगळे प्रश्न आपल्याला आणखीन काही नवीन उत्तरं देऊन जात आहेत आणि बरंच काही समजावून जात आहेत. अर्थातच त्याच्यासाठी तुमचं अमूल्य योगदान, तुमचं सहकार्य आमच्या सगळ्यांच्याच श्रोतांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळत आहेत. तर आज सुद्धा असाच एक प्रश्न घेऊन मी तुमच्या समोर हजर झालेली आहे. ऐकूयात हा प्रश्न. डॉक्टर, मी एका छोट्या गावात राहते. आमच्या येथे पहिले 3 दिवस आईचे दूध देत नाहीत. ते कमी असतं, चांगलं नसतं, पिवळं चिकट घट्ट असतं, असं म्हणून ते बोळ्यांनी दूध पाजायची पद्धत आहे. कोणतं पण आणि गाईचं म्हशीचं असं दूध ते पाजतात. मला आता 9वा महिना लागलेला आहे. मी लहानाची मोठी मोठ्या शहरात झाले. मला हे जरा चुकीचं आहे अशी शंका आली. आपण WHO गाईडलाईन्स प्रमाणे मला मार्गदर्शन करावं ही विनंती. बाळ झाल्यानंतर कधी पाजू, कधीपासून माझं दूध देण्याने काही फायदे आहेत का? हे असं 3 दिवस वरचं दूध दिल्याने काही त्रास आहे का? माझ्या घरात तर मोठ्या सासूबाई, जाऊबाई, पणजी, आजी आहेत. त्या सर्वांनी घुटीची जय्यत तयारी केली आहे. त्या घुटी उगाळून द्यायच्या तयारीत आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी धुरी, बाज या सगळ्याची पण तयारी केलेली आहे. मी आता काय करू, मला समजेनासे झालेले आहेत. कृपया मार्गदर्शन करावे.
1: अगदी महत्वाचा प्रश्न तू मला विचारलेला आहेस बेटा, आणि खूप छान झालं की तू मला विचारलंस. आणि अजून बाळ यायचं आहे त्याच्या आधीच तू ही सगळी प्रिपरेशन करते आहेस हे खरंच मला कौतुकास्पद वाटतं. कारण बाळ हातात आल्यानंतर आई गोंधळून जाते, काय करायचं कळत नाही. त्यामुळं आधीपासून जर तयारी झालेली असेल, प्रेग्नन्सीत असतानाच ही सगळी माहिती घेतलेली असेल तर खूपच छान होतं. त्यामुळं खरंच तुझं खूप खूप कौतुक. आता पहिली गोष्ट अशी, बाळ जन्माला आल्यानंतर पहिल्या 5 मिनिटाच्या आत प्रथम स्पर्श आणि 1 तासाच्या आत स्तनपानाला सुरुवात झाली पाहिजे अशी WHO पहिली गाईडलाईन आहे. म्हणजे प्रथम स्पर्श म्हणजे काय? बाळ जन्माला आलं की बाळाला आईला दाखवणं, बाळाच्या गालाला गाल लावणं, बाळाची आईने पापी घेणं आणि मग त्यामुळं आईला पान्हा फुटतो. आणि मग त्यावेळेला बाळाला आईच्या छातीवर पालथं ठेवायचं, म्हणजे बाळ क्रॉलिंग मुव्हमेंट्स करत ब्रेस्टपर्यंत जातं आणि बाळ स्तनपान करायला सुरुवात करतं. या प्रोसेसला साधारणतः 1 तास लागतो. अर्थातच बाळ नॉर्मल हेल्दी न्यूबॉर्न असेल तर हे सगळं करता येतं. बाळाने छान झाल्या झाल्या रडलं, पहिला श्वास घेतला, बाळाचं वजन छान आहे, बाळ छान गुलाबी आहे, त्याला कोणताही शारीरिक प्रॉब्लेम नाही आहे, अशा कंडिशनमध्ये बाळ आईच्या छातीवर ठेवून ब्रेस्ट क्रॉल करता येतो. त्यामुळं पहिल्या 5 मिनिटाच्या आत जर बाळाला आईने बघितलं, स्पर्श झाला बाळाचा आईला, तर आईला त्याच्याबद्दल एक प्रेमाचा पान्हा फुटतो. आणि मग बाळाने स्तनपान करायला सुरुवात केली की चेकदूध यायला हळूहळू सुरुवात होते. बाळ आईच्या छातीवर ठेवलं की बाळाला जो पोटातल्या गर्भजलाला वास असतो, म्हणजेच ॲम्नियोटिक फ्लुइडला वास असतो, तोच वास आईच्या निप्पलला येतो बरं का. आणि त्यामुळं बाळ स्तनांकडे आकर्षित होतं. तसंच बाळाला दिसत पण असतं. त्यामुळं डार्क कलरचे चॉकलेटी काळपट दिसणारे एरियोलाचे भाग बाळाला आकर्षित करतात. त्यामुळं बाळ हळूहळू तिकडे सरकतं. बाळाला आईचे हार्टबीट्स ऐकू येतात, त्यामुळं त्याला पोटातल्यासारखंच एकदम ओळखीचं वातावरण वाटायला लागतं आणि त्याला भीती वाटत नाही, ते सरकतं आईच्या छातीकडे. आणि मग बरोबर बाळ स्तन पकडतं आणि प्यायला सुरुवात करतं. बहुतेक वेळा या सगळ्या प्रोसेसला 1 तास लागतो. अर्थातच बाळ असं ठेवून नाही द्यायचं, कोणीतरी बाळ धरलं पाहिजे, मेडिकल अटेंडंट तिथे असला पाहिजे. लेबर रूममध्ये असेल तर सिस्टर्स असतात, किंवा समजा सीझर जरी झालेलं असेल तर खांद्याकडून बाळ लावता येतं आणि तिथे बालरोगतज्ञ किंवा एनस्थेटिस्ट किंवा सिस्टर असिस्टंट डॉक्टर कोणीतरी असतं आणि असं सुपरविजनखाली बाळाला जर का असा ब्रेस्ट क्रॉल करायला दिला तर स्तनपानाची यशस्वी सुरुवात होऊ शकते. त्यामुळं बाळाला झाल्या झाल्या पहिलं स्तनपान मिळणं 1 तासाच्या हे अतिशय महत्त्वाचं आहे. WHO अजून काय सांगतं की 6 महिनेपर्यंत निव्वळ स्तनपान द्यायचं, म्हणजे घुटी नाही, बोनीसान नाही, बाळकडू नाही, उगाळलेलं काही खारीक बदाम किंवा उगाळलेलं कुठलंही चाटण नाही, पाणी नाही, मध नाही, वरचं दूध नाही, एक थेंब पण वरचं द्यायचं नाही. निव्वळ स्तनपान जर 6 महिन्यापर्यंत दिलं तर खरोखरीच बाळाला 1 रुपयाचं पण औषध लागत नाही बरं का, कारण बाळ तेवढं हेल्दी राहतं. त्यामुळं 6 महिने निव्वळ स्तनपान द्यायचं. पुढची वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची म्हणजेच WHOची गाईडलाईन अशी आहे की 6 महिन्यानंतर बाळाला ताजा घरगुती स्वच्छतापूर्वक बनवलेला घन मऊ आहार द्यायचा आणि त्याच्याबरोबर स्तनपान चालू ठेवायचं. मग ते स्तनपान 2 वर्ष किंवा जर आईची आणि बाळाची इच्छा असेल तर त्याही नंतर 5 वर्षापर्यंत ते त्यांच्या यांनी चालू ठेवू शकतात. पण या सर्वात महत्त्वाची 4थी गाईडलाईन माहिती आहे का, बाळाशी सुसंवाद साधणे. त्याच्यामुळं बाळाचा ब्रेन डेव्हलप होत असतो. बाळाचे जे 5 सेन्सेस असतात म्हणजेच बघणं, बाळाला आईचा चेहरा ओळखू येतो, आईचा चेहरा त्या दिसतो, नंतर बाळाला स्पर्श होतो, स्पर्शज्ञान समजतो, आईचा हात ओळखायला लागतो बाळ, बाळाला वास येतो, आईच्या दुधाचा वास, ॲम्नियोटिक फ्लुइडचा वास निपलला येतो, त्यामुळं बाळ एकदम कम्फर्टेबल राहतं, ऐकू येतं, बाळाला आईचे हार्टबीट्स ऐकू येतात. अशा पद्धतीनं बाळाची पंचेंद्रिय डेव्हलप होत असतात आणि त्या याच्यात जर आईने सुसंवाद साधला, आई बाळाकडे प्रेमाने बघते, बाळाच्या अंगावरून हात फिरवते, बाळाला गाणी म्हणते, बाळाशी बडबड गीतं बोलते, तर ह्या सगळ्यामध्ये बाळाची पंचेंद्रिय डेव्हलप होत असतात. आणि एक गंमत आहे बरं का, मुली बाळाशी बोलायला लाजतात, अगदी बिनधास बोला, काही वेळा चुकीचा अर्थ काढला जातो. आम्ही काय सांगतो की बाळाला जेव्हा समज आलेली असते 8-9 महिन्याच्या बाळाशी बोबडं बोलू नका, पण न्यूबॉर्न बाळाशी तुम्ही काही बोला गं, अगदी बोबडं बोला, वेड्यासारखं बोला, काहीही बोला, पण बाळाशी बोला. बाळाशी बोबडं बोलायचं नाही असं सांगितलंय असं ते गुगल करतात आणि बाळाशी बोलतच नाहीत, तर असं काही करू नका. न्यूबॉर्नशी तुम्ही काहीही बोला, पण बोला, पण त्याला वाईट म्हणू नका बरं का, तू मला त्रास देतोस, तू फार वाईट आहेस, तू फार असा आहेस, असं वाईट नका बोलू, छान बोला, प्रेमाने बोला त्याच्याशी. त्याला तुमचे रागाचे जेस्चर पण कळतात, तुम्ही डिप्रेस्ड असाल तर ते पण कळतं बरं का बाळाला, मग बाळ पण रडायला लागतं. त्यामुळं तुम्ही त्याच्याशी छान सुसंवाद साधा आणि या पद्धतीनं बाळाला जर का तुम्ही अंगावरती स्तनपान दिलं तर तुमचं बाळ नक्कीच हुशार होणार आहे. त्यामुळं ह्या सगळ्या WHOच्या गाईडलाईन्स आहेत. आता दुसरी गोष्ट अशी की बाळाला चीक दूध मिळायला पाहिजे. तू जो पुढचा प्रश्न महत्त्वाचा विचारलेला आहेस की चीक दूध द्यायचं की नाही आणि तिथल्या काही रीती आहेत, तर त्या खरोखरी तशा चुकीच्या आहेत बरं का. बाळाला जन्माला आल्यानंतर जे पहिलं चीक दूध असतं ते अतिशय महत्त्वाचं असतं. त्याला पहिलं लसीकरण असं आम्ही बालरोगतज्ञ म्हणतो, कारण किंवा लिक्विड गोल्ड असं आईच्या दुधाला म्हटलं जातं, कारण आजपर्यंत तुझ्या शरीरामध्ये जे पण जंतू कधी न कधी गेलेले असतील त्या सर्व जंतूंच्या विरुद्ध प्रतिकार शक्ती तुझ्या दुधातून तुझ्या बाळाला मिळत असते. त्यामुळं बाळाचं म्हणजे हे पहिलं लसीकरण आहे, आईचं चीक दूध हे बाळाचं पहिलं लसीकरण आहे. त्यामुळं बाळाला तुझं दूध पाजणं, जन्माला आल्यानंतर लगेच पाजणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. ते पिवळसर असतं, कारण त्याच्यामध्ये विटॅमिन ए असतं, त्याच्यामध्ये सगळ्या अँटीबॉडीज असतात, त्याच्यामध्ये प्रोटीन्स असतात. ते घट्ट आणि थोडं असतं, कारण बाळाची भूक पण सुरुवातीच्या 2-3 दिवसामध्ये अतिशय थोडी असते. जन्माला आलेल्या बाळाचा स्टमक साईज हा एक पेऱ्या एवढा असतो. त्यामुळं पिऊन पिऊन बाळ किती पिणार? 5 ml पिणार. तुम्ही पिळून पाहिलं तर एखादा थेंब दिसेल, पण बाळ जेव्हा सक करायला लागतं तेव्हा जे व्हॅक्युम तयार होतं आणि निगेटिव्ह सक्शन फोर्स असतो, त्यामुळं बाळाच्या पोटात बरोबर 5 ml जातं. पण तुम्ही सारखं सारखं बाळाला छातीला लावलं तर ते बाळाला मिळेल ना, नाही तर काय होतं. माता आमच्याकडे येतात तेव्हा 3 दिवस त्यांनी पाजलेलं नसतं आणि मग छाती दगडासारखी कडक झालेली असते, एंगॉजमेंट झालेली असते, आणि मग नंतर बाळ कडक छाती आहे म्हणून घेऊ शकत नाही. म्हणजे आधी त्या बाळाला दिलं जात नाही त्याच्याजवळ, आणि 3 दिवसानंतर जेव्हा बाळ दिलं जातं तेव्हा ती कडक छाती त्याच्यावर बाळाचं तोंड टिकू शकत नाही, ग्रास करू शकत नाही. मग ती अतिशय दुःख वेदनांनी आमच्याकडे येते. त्यामुळं असं करण्यापेक्षा बाळाला जन्माला आल्यानंतर जर लगेचच छातीला लावलं तर कमीत कमी आईला एंगॉजमेंट होणार नाही, हा आईला फायदा आहे, आणि त्याच्याचबरोबर बाळाला हे सगळे फायदे नाही का मिळणार. त्याच्याबरोबर बाळाची गट इम्युनिटी, गट मॅच्युरिटी होते, बाळाचा जो इंटेस्टाईन असतो तो लवकर डेव्हलप होतो, 3-र्या दिवशी प्रत्येक बाळाला कावीळ होते. तर त्या कावीळीचं प्रमाण आईचा दूध जर लवकर चालू झालं असेल तर ते खूप कमी होतं, म्हणजे खूप सिरियस प्रमाणात कावीळ वाढत नाही. बाळाला अँटीबॉडीज मिळालेल्या असतात त्यामुळं शक्यता इन्फेक्शन होण्याची शक्यता खूप कमी होते, आणि बाळाचं गट मॅच्युरिटी झाल्यामुळं काळीशी लवकर निघून जाते, मेकोनियम लवकर निघून जातो, आणि बाळ हेल्दी राहतं आणि छान राहतं. त्यामुळं बाळाला पहिल्या 3 दिवसातलं चीक दूध हे मिळालंच पाहिजे. दुसरं म्हणजे बाळाला हे वरचं काहीही द्यायचं नाही, हे घुटी बिटी उगाळून दिल्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे त्याच्यातून जंतुसंपर्क होऊ शकतो, बाळाला सेप्सिस होऊ शकतो आणि बाळाला परत ॲडमिट करायची वेळ येऊ शकते किंवा जुलाब होऊ शकतात. दुसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं की बाळाच्या लिव्हरला ते चांगलं नाही आहे. बाळाच्या शरीराला जे पण योग्य आहे त्या पद्धतीनं त्या प्रपोर्शनमध्ये आईचं दूध तयार होतं. बाळ जर प्रीमॅच्युअर असेल तर त्या पद्धतीनं दुधातले सगळे प्रोटीन्स आणि विटॅमिन्स बॅलन्स केले जातात. बाळ जर पोस्ट मॅच्युअर असेल, म्हणजे 9 महिन्याच्यापेक्षा थोडे जास्त दिवस पोटात राहिलं असेल, तर त्या पद्धतीनं दूध तयार होतं. त्यामुळं बाळाची गरज जशी आहे तसं आईचं शरीर दूध तयार करतं, आणि मग अशा कंडिशनमध्ये बाळाला दुसरं दूध का बरं पाजायचं? तुम्ही बघितलं आहे का की हरिण गेलं आहे आणि हत्तीचं दूध पाजलं आहे, किंवा सिंहिण गेली आणि वाघिणीचं दूध मागत आहे? मग आपणच माणसं का बरं असं कुणाचंही दूध कुणालाही पाजतो? आईचं दूध बाळासाठी आणि प्राण्यांचं दूध प्राण्यांसाठी ना, किती फरक आहे. गाई म्हशीचं वासरू हे जन्माला आल्या आल्या उभं राहतं, तेच माणसाचं बाळ उभं राहायला 9 महिने लागतात. मग त्यांच्या दुधाची क्वालिटी आणि आपली क्वालिटी काही सारखी असणार आहे का? एवढं साधं समजून घ्यावं आणि आपण पाजू नये दुसऱ्या प्राण्यांचं दूध बाळांना. आईचं दूध हे सगळ्यात दी बेस्ट असतं, त्याचे सगळे फायदे आपण पुढच्या भागामध्ये बघूया हवं तर. पण आत्ता मी चीक दुधाचे फायदे तुम्हाला सांगितलेले आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1 ते 8 ऑगस्ट हा जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून जगभरात साजरा केला जातो. जगभरामध्ये जागतिक स्तनपान सप्ताह साजरा केला जातो. आता वर्ल्ड अलायन्स फॉर ब्रेस्टफीडिंग ॲक्शन म्हणजेच वाबा यांचं यावर्षीचं ऑफिशियल 2026 स्लोगन हां काय आहे बघूया आपण. ब्रेस्टफीडिंग फॉर ए सस्टेनेबल स्टार्ट इन लाईफ, स्ट्रेंथन दॅट वर्क्स. म्हणजेच अगदी जन्मापासून पहिल्या 5 मिनिटाच्या आत प्रथम स्पर्श देणं आणि पहिल्या 1 तासाच्या आत बाळाला स्तनपान देणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं हा सस्टेनेबल स्टार्ट होणार आहे. म्हणजे जर इमिजिएटली बाळाला आईचं दूध मिळालं तर ते लॅचिंग वगैरे नवीन नंतर शिकावंच लागत नाही ना. बाळांनी आधी काहीतरी चुकीचं शिकायचं, बाटलीनी प्यायला शिकायचं आणि मग नंतर त्याला ते विसरायला लावायचं आणि स्तनपान शिकवायचं. अशा कॉम्प्लेक्स पद्धतीपेक्षा आपण जे नैसर्गिक आहे त्याच्यात इंटरफिअर करायचं कशाला. बाळ जन्माला आल्या आल्या जर बाळाला छातीला लावलं तर बाळ चुकीच्या गोष्टी शिकणार पण नाही आणि त्या त्याला विसरायला पण लावायला लागणार नाहीत ना. म्हणजे हे कसं झालं की मोबाईलचं ॲडिक्शन लावायचं आणि ते विसरायला लावायचं, तो हिसकून घ्यायचा आणि मग ते मूल रडायला लागलं की मग त्याला मोबाईल पाहणं किती वाईट आहे हे लेक्चर द्यायचं. दोन्हीकडे सेमच चुका चालू आहेत. म्हणजे मी डेव्हलपमेंटल आणि ॲडोलेसन्स पिडियाट्रिशियन पण आहे आणि लॅक्टेशन कन्सल्टंट पण आहे, म्हणून मी ही गंमत सांगते की तसंच हे होतं ना की बाळाला आधी काहीतरी चुकीचं द्यायचं, फॉर्म्युला द्यायचं, बॉटली लिहायची, आईचं दूध बंद पाडायचं आणि नंतर मग लक्षात आलं की अरे आईचं दूध किती महत्त्वाचं आहे मग ते चालू करायचं. याच्यापेक्षा बाळाला जन्माला आल्याबरोबर आईकडे देणं आणि छातीला लावणं, तिला सपोर्ट करणं, कोणीतरी बाळ धरून आईच्या छातीशी धरणं आणि त्यांना एकमेकांबरोबर राहायला अलाव करणं, त्यांना एकमेकांचा सहवास मिळू देणं, स्किन टू स्किन स्पर्श देणं, यातून हा सस्टेनेबल स्टार्ट होणार आहे. त्यामुळं बाळाला आईच्या जवळ देणं हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि मला खात्री आहे की तुझ्या घरातल्या सगळ्या आजी पणजी काकू सगळ्यांनी पण हे ऐकलं असेल आणि मला वाटतं सगळ्यांना हे पटलं असेल की आता वरचं काहीही द्यायचं नाही. आणि तू जो राहिलेला प्रश्न विचारलास की धुरी शेक तर हे पण नाही द्यायचं बरं का बाळाला, त्या धुरामुळे ॲलर्जी होते, कफ येतो, किंवा त्या शेक देताना एखादी ठिणगी जर उरली तर बाळाला बर्न्स झालेले मी बघितलेले आहेत. ह्या 40 वर्षाच्या पिडियाट्रिक प्रॅक्टिसमध्ये असेही किती बाळं मला बघायला मिळालेली आहेत. त्यामुळे हे काही करू नका ना, साधं सिम्पल बाळाला आईच्या छातीला लावणं. दुसरं म्हणजे घरातल्यांनी अतिशय प्रेमाने हलक्या हाताने साधं मालिश करून छान आंघोळ घालणं, शेक धुरी काही न करता, झोळी वगैरे काही न वापरता आईच्या कुशीत बाळाला झोपणं, या साध्या सिम्पल गोष्टी आहेत की ज्याच्यावरती स्तनपानाची यशस्वीता अवलंबून आहे. धन्यवाद.
0: नक्कीच डॉक्टर, खूप छान मार्गदर्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून आजच्या प्रश्नांचं आपण केलंय. खरोखरच आजचा कार्यक्रम नेहमीप्रमाणे उद्बोधक ठरलाय, तुम्ही छान मार्गदर्शन केलं. मंडळी आजच्या पुरता आपण इथेच थांबत आहोत, पण पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPO सब सेंटर नाशिक 0253-2-39-21-21.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत वंदना विटणकर यांचं, आशा भोसले यांनी गायलेलं शुरामी वंदिते या चित्रपटामधलं गीत. गीताला संगीत आहे श्रीकांत ठाकरे यांचं.

0: भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888.
1: आणि आता ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं प्रपंच या चित्रपटामधलं गीत. हे शब्द आहेत ग. दि. माडगूळकर यांचे, संगीत दिलं आहे सुधीर वळकी यांनी.

कार्यक्रमात हे गीत ऐकूयात मधुसूदन कालेलकर यांचं आशा भोसले यांच्या आवाजात. हे गीत आहे राजमन्य राजश्री या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

प्रथमी घेऊनी अमृत घटमी

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची एटीएम सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकूयात, इंदिवर यांचं मजाल या चित्रपटामधलं, संगीतकार बप्पी लहरी, आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात।

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात औलाद चित्रपटामधलं हे गीत आहे SH बिहारी यांचं. हे गीत ऐकूया कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: व्यवसाय वाढवायचा आहे? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आहे अलग अलग या चित्रपटामधलं, किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं. शब्दरचना आनंद बक्षी यांची आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्वन यांनी.

चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत. अंजान यांचं बंधन कच्चे धागों का या चित्रपटामधलं ऐकूया किशोर कुमार यांच्या आवाजात. संगीतकार हेमंत भोसले

0: नाशिक मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253-2-39-21-21.
1: दिलवाले या चित्रपटामधलं समीर यांचं गीत आता ऐकणार आहोत कुमार सानू यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे नदीम श्रवण यांचं.
2: कम ऑन अरुण, मेरी पार्टी में रंग कैसे जमेगा जब तक तुम शेर नहीं सुनाओगे.
3: कम ऑन अरुण, कम ऑन यार.
4: क्या करूं यार, आज कोई शेर ही नहीं बन रहा.
5: अरे ये क्या हुआ, ये तो शम्माई बुझ गई. अरे अब तो इसे खुदा ही रोशन कर सकता है भाई. अरे चेक करो यार, फिर तो नहीं गया.
2: क्या मालूम.
5: अरे भाई किसी के पास माचिस वाचिस है कि नहीं.
4: हाँ हाँ मेरे पास है. ये आंखें, ये चेहरा, ये नूर, इंसान हो या परी हो तुम, कितनी फुर्सत से बनाया होगा तुम्हें बनाने वाले ने.

तंत्रज्ञानाचे युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी सुहास जोशी अमेरिकेहून बोलतोय आपल्या स्वरसंजीवनी या कार्यक्रमात. आजच्या आपल्या कार्यक्रमात सादर करणार आहे राग बिलासखानी तोडी. बिलासखानी तोडी राग ऐकल्यामुळे मनाची प्रसन्नता वाढेल, शरीरात एक प्रकारचा शिथिलपणा आला असेल तर तो कमी होईल, आणि मेंदूचं कार्य जास्ती तेजीत चालू होईल, जास्ती उत्तेजन मिळेल मेंदूला, आणि नैराश्यसुद्धा कमी होईल. आता एका राग बिलासखानी तोडीमध्ये एक पद, हे पद माझे मोठे गुरुजी संगीत मार्तंड पंडित जसराजजी यांनी लिहिलेलं आहे आणि स्वरबद्ध केलेलं आहे, आणि तेच आता मी गाण्याचा प्रयत्न करणार आहे.

श्रोते हो, हा होता आपला आजचा स्वरसंजीवनी कार्यक्रम. पुन्हा भेटूयात याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात सुरेश वाडकर आणि साधना सरगम यांनी गायलेलं काफिल आझाद यांचं गीत. गीताला संगीत आहे आनंद मिलिंद यांचं.

0: हे गीत आपण ऐकलं बंद दरवाजा.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्तींमधलं
0: लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. गीतकार हसरत जयपुरी, संगीतकार शंकर जयकिशन.

संत साहित्य आणि त्यातील विचारांवर गप्पा म्हणजेच विशेष कार्यक्रम वृत्तीची निवृत्ती. सादरकर्त्या कविता गायधनी आणि डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर मंगळवारी सकाळी 11:05 आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9:01. तेव्हा ऐकायला विसरू नका वृत्तीची निवृत्ती.

0: नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो. आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट शेवटची सही. एक रविवार, नेहमीसारखाच रमाकांत काकांनी सकाळी आपल्या तिघाही मुलांना फोन केला. मोठा मुलगा पुण्यात, धाकटा बेंगळुरूमध्ये आणि मुलगी नागपुरात. नेहमीची चौकशी, कसा आहेस, औषधं वेळेवर घेतोस ना, मुलं कशी आहेत. फोन ठेवताना त्यांनी मोठ्या मुलाला सहजच म्हटलं, पुढच्या आठवड्यात नक्की आहे, एक महत्त्वाचं काम करायचं आहे. मुलगा हसत म्हणाला, हो बाबा, येतो येतो, नक्की येतो. पण तो पुढचा रविवार कधीच उगवला नाही. 2 दिवसांनी रमाकांत काकांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि काही क्षणात सगळं संपलं. विधी संपले, घर पुन्हा शांत झालं. एका संध्याकाळी तिघही भावंड बाबांच्या खोलीत बसली होती. मोठा मुलगा म्हणाला, बाबा म्हणाले होते एक महत्त्वाचं काम आहे. धाकटा म्हणाला, मलाही तेच म्हणत होते. मुलगी हळूच म्हणाली, माझ्याशीही बोलले होते बरं का, पण काय काम होतं हे सांगितलंच नाही त्यांनी. क्षणभर तिघेही शांत झाले. भिंतीवर बाबांचा हसरा फोटो होता. जणू ते अजूनही काही सांगण्याचा प्रयत्न करताय. काही दिवसांनी कागदपत्र आवरताना एक फाईल सापडली. त्यात घराचे कागद होते, शेतीचे सातबारे होते, बँकेच्या पावत्या होत्या, गुंतवणुकीची कागदपत्र होती, पण मृत्यूपत्र नव्हतं. मोठ्या मुलाने फाईल अलगद बंद केली. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो फोटो समोर उभा राहून हळूच म्हणाला, बाबा बहुतेक हेच ते महत्त्वाचं काम असत. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
1: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ईवेस्ट मॅनेजमेंटमध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ईवेस्टमध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
6: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
5: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
6: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
5: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या। अटी व शर्ती लागू।

0: नमस्कार नाशिककर, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी बोलते ज्योती चौधरी, आपल्या गुंजन मनातलं या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनापासून स्वागत.
1: फिर वही रात आहे या खास तुमच्या मनातल्या विचारांना ताजंतवानं करण्यासाठी आपण घेऊन आलोय 4 जुन्या गाण्यांची आठवण, जी आजही रात्रीला एव्हरग्रीन करते. कधी कधी रात्र फक्त अंधार घेऊन येत नाही, तर ती घेऊन येते जुन्या आठवणींची चाहूल. कधी या रात्रीला प्रेमाचा बहर आलेला असतो, तर कधी तिनं बंदखोलीतली घुसमटही बघितलेली असते. जगजीत सिंग यांच्या आवाजातली ती गझल जी आजही काळजाला भिडते, फिर वही

रात्र पुढे सरकते आणि तिच्यासोबत सरकतात प्रेमाच्या गप्पा. चांदण्यांच्या रात्री ही रांझांच्या अमर कवितेतून आलेलं हे गाणं प्रियतमा त्यावेळी अप्सरेपेक्षाही सौंदर्यवती भासते म्हणून व्यक्त होतात हळुवार भाव.

रात्र फक्त उदास नसते, तर कधी कधी ती खेळकरही असते. कधीही रात्र कुणाला भुरळ घालते, कुणी त्या गोड शब्दात फसतं. मायानगरीत माणसांच्या समुद्रात मोहाची लयलूट असते, पण खरं प्रेम कसं समजून घ्यावं नाहीच कळत.

सगळं शांत होतं तेव्हा राहतो फक्त आपण आणि आपलं मन. आकाशात ताऱ्यांची पखरण झालेली आणि मनात भावनांची एकच गर्दी. तर अशी ही फिरवही रात आहे जी सफर रात्र बदलत नाही, पण आपला तिच्याकडे बघण्याचा नजरेतला फरक मात्र सगळं बदलून टाकतो. ही रात्र भावना दुखावणारी असते तर कधी मनावर रोमांच उभे करणारीही असते.

0: दिवसभर सभोवतालचं ऐकल्यानंतर स्वतःच्या मनातील विचार ऐकण्याची वेळ म्हणजे रात्र, जी आपल्याला सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करायला शिकवते. तर मंडळी, वेळ झाली आहे निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत ज्योती चौधरीचा नमस्कार. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: नमस्कार, मी अमृता सुभाष. तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: आनंद मिलिंद यांच्या संगीताने सजलेलं समीर यांचं गीत आता ऐकूयात. साधना सरगम आणि उदित नारायण यांच्या स्वरामध्ये.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत आशा भोसले आणि शब्बीर कुमार यांच्या आवाजात. अंजान यांच्या गीताला संगीत दिलंय बप्पी लहरी यांनी आणि हे गीत ऐकूयात आखरी गुलाम या चित्रपटामधलं.

0: मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज, आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91-300-2888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत गीतकार रवींद्र जैन यांचं संगीत असलेलं चोर मचाए शोर या चित्रपटामधलं गीत. हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: यानंतरचं गीत ऐकूया किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजामध्ये. गीतकार आनंद बक्षी, संगीतकार राहुल देव बर्मन आणि हे गीत आपण ऐकणार आहोत आवाज या चित्रपटामधलं.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380 16512 किंवा 8380 16500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: अनु मलिक यांच्या संगीताने सजलेलं हे गीत आहे मजरूह सुलतानपुरी यांचं. गायक स्वर आमिर खान, शंकर महादेवन आणि उदित नारायण. आणि चित्रपट आहे अकेले हम अकेले तुम.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर. काय गं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
2: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
2: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
2: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
3: आशिके या चित्रपटामधलं गीत आता ऐकणार आहोत. समीर यांची गीतरचना, नदीम श्रवण यांचं संगीत आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू यांचा.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
2: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
1: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.

आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचा जगणं तुमचा आवाज. मी मोहना कारखानीस सिंगापूर इथून बोलते. चला जाऊया या कार्यक्रमात. आज आपण भेट देत आहोत दक्षिण कोरिया देशाच्या सोल या राजधानीला. मंडळी, तुम्हाला माहीत आहे का, पूर्व आशियाच्या कोरिया देशाचे दोन भाग आहेत, एक उत्तर कोरिया आणि दुसरा दक्षिण कोरिया. दक्षिण कोरियाची राजधानी सेओल किंवा सोल ही आहे, जिथे आज आपण जाणार आहोत. गेल्या 600 वर्षापेक्षा जास्त वर्ष सोल ही दक्षिण कोरियाची राजधानी आहे, तर उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांग आहे. आता कोरियाची वसाहत होती अनेक वर्ष, त्या वसाहतीचा काळ आपण थोडक्यात पाहूया. सुरुवात आहे 1897 ते 1910 पर्यंत. या काळामध्ये आधुनिकीकरणाचा थोडासा प्रयत्न झाला, पण तो सर्व काही वसाहतीद्वारे झालेला आहे. 1910 ते 1945 काय झालं, तर कोरियावर जपानी वसाहतवादी शासन झालं. म्हणजे गंमत बघा की जपानी राष्ट्रामध्ये दुसऱ्या देशाची वसाहतवाद होतीच, परंतु त्याच्या आधीही जपानही दुसऱ्या देशावर, म्हणजे कोरियासारख्या देशावर आपली वसाहत लादण्याचा प्रयत्न करत होता. आणि चक्क 1910 ते 1945 कोरियामध्ये जपानने आपल्या वसाहती स्थापित केल्या होत्या. आता 1945 दुसरे महायुद्ध झाले आणि त्याच्यानंतर कोरिया

0: ची मुक्तता झाली. पण त्यामध्ये झालं असं की कोरियन द्वीपकल्प जो राष्ट्र होते ते दोन देशात दोन भागात विभागले गेले. एक उत्तर भाग ज्याच्यामध्ये सोवियतने आपलं वर्चस्व स्थापलं, तर दक्षिण भागामध्ये अमेरिकन नियंत्रण क्षेत्रामध्ये वर्चस्व गाजवलं गेलं. आता 1948 दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया यांची डेमोक्रॅटिक पीपल म्हणून स्थापना झाली, म्हणजे ते स्वतंत्र झाले पण विभाजन झालं. आणि 1950 ते 1953 पुन्हा कोरियामध्ये एक युद्ध झालं आणि हे युद्ध इतकं घनघोर झालं की या युद्ध विरामात करार झाला, युद्ध संपले आणि कोरियाचे कायमचे विभाजन झाले. तर आता आपण पाहत आहोत तो उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया. आणि कोरियाचा इतिहास पाहताना एक गोष्ट लक्षात आली की हा इतिहास 5000 वर्षापेक्षा जास्त आहे. याविषयी मला कसं कळलं, तर आपण सोल येथील नॅशनल म्युझियमला जर भेट दिली तर तिथे पहिल्यांदाच आपल्याला कोरियाचा इतिहास अतिशय सुंदरपणे विस्तृतपणे समजतो. आपण म्हणतो भारताला 1000 वर्षांचा इतिहास आहे, पण कोरियासारख्या देशालाही इतक्या 1000 वर्षांचा इतिहास आपल्याला विश्वास ठेवावा लागतो. कारण कोरियाच्या नॅशनल म्युझियममध्ये आपल्याला हा इतिहास पुराव्यासकट पाहायला मिळतो. इतरही बरीच नवीन माहिती मिळते. मुख्य माहिती म्हणजे माझ्या लक्षात राहिली ती, तिथले एक कबर पाहायला मिळाली आणि ती खरी होती, म्हणजे मृत व्यक्तीचा सांगाडा होता आणि लाकडी कॉफिन त्यांनी तसंच ठेवलं जे त्याच्या काळात मिळालं पूर्वीच्या काळात, ते त्यांनी तसंच थोडंसं चांगली अवस्था करून तिथं ठेवलेलं आहे. कॉफिन म्हणजे शवपेटी असते जी आपल्याला पाहायला मिळते. आणि यावरून कळतं की मरण पावल्यानंतर पुन्हा जन्म होतो हे तिथेही कोरियातही मानले जात असे. आणि त्या व्यक्तीला पुढील जन्म सुखाचा जावा म्हणून धन दौलत भांडी तसेच सोन्याची दागिनेही त्याच्यासोबत गाडलेले असत पुरावे म्हणून तेही सापडलेले आहेत आणि ते आपल्याला पाहायला मिळतात. आता मरणाऱ्या व्यक्तीच्या ऐपतीप्रमाणे किंवा त्याच्या मानाप्रमाणे ज्या ज्या वस्तू ठेवत त्या बदलत असत, कधी सोन्याच्या कधी चांदीच्या कधी साध्या वस्तू मातीची भांडी खेळणी दागिने हे ठेवले जात असे. आपण इजिप्तमधील ममीविषयी ऐकलेले आहे, पण कोरियामध्येही तसंच घडत होतं हे प्रत्यक्ष नॅशनल म्युझियममध्ये पाहायला मिळतं. जगप्रसिद्ध पिरामिड्स जे आपण उत्खनात जर कोणी गेलं असेल पिरामिड्स बघायला तर त्यांना ही माहिती लक्षात आली असेल. तसेच कोरियातील उत्खननात सुद्धा 2500 वर्षापूर्वी कोजो सेवन म्हणून राजा होता, त्या राजाची संपत्ती मिळाली. त्याच्या राजवटीनंतर गुगुरियो बेकजे आणि सिल्ला या प्रसिद्ध राजवटी होऊन गेला. सिल्ला राजवट सोन्याच्या आणि चांदींच्या वस्तूंसाठी चक्क प्रसिद्ध होती आणि त्या वस्तू आपल्याला म्युझियममध्ये पाहायला मिळतात. तर त्यामध्ये काय असतं, तर कर्णफुले गळ्यातले हार सोन्याचे किंवा चांदीचे आणि डोक्यावर आणि अंगरक्यावर लावायची फुलेसुद्धा सोन्याची असतात, ते पाहून थक्क व्हायला होते. त्याचवेळी मनात येते की इतकं जड त्या काळात स्त्रियांच्या कानात आणि गळ्यात त्यांना काय वाटत असेल, कान तर या वजनाने फाटत नसतील आणि बिचारा हे कसं सहन करत असतील. तर हे माझ्या मनात आलं, पण स्त्रियांची दागिन्यांची आवड अतिशय जुनी आहे हे म्युझियमचे पुरावे पाहून आपल्याला मनोमन पटते. 1910 मंडळी कोरियावर अनेक राजवटींनी काम केले हा इतिहास इथेही पाहायला मिळतो. परंतु जपानी राजवट मात्र आधी सांगितल्याप्रमाणे 1910 ते 1945 इतके दिवस वर्ष सत्ता गाजवत राहिली. कोरियातील महायुद्ध मात्र 1950 ते 1963 या काळात होऊन संपले आणि इथे प्रचंड मानहानी आणि वित्तहानी आणि माणसांची हानीही झाली, ते मात्र कोणीही थांबू शकले नाही. तर याबाबत आपण एक जाता जाता म्हणू शकतो की उगवणारा सूर्य जसा रोज मावळतो तसेच सत्तेवर असणारी आजची राजवट ही सुद्धा कधी ना कधी मावळत्या सूर्यासारखी आपल्याला सोडून जाणार आहे, मावळणार आहे. तर आजच्या या भागात आपला निरोप घ्यायची वेळ झाली आहे. आता भेटूया पुढील भागात याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा.
1: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
2: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
1: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
3: आज मी बुलबुला है पानी का और पानी की बहती सतह पर टूटता भी है डूबता भी है फिर उभरता है फिर से बहता है. न समंदर निगल सका इसको न तवारीख तोड़ पाई है. वक्त की मौज पर सदा बहता.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: श्रोतेहो नमस्कार. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आपल्या सावित्री या पॅकेजच्या या विशेष कार्यक्रमात मी आरजे मुग्धा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आपण आज गप्पा मारणार आहोत कविता यशवंत यांच्याशी. ह्या एक प्रेरणादायी महिला आहेत, ज्या घर, संसार, नोकरी आणि त्याचबरोबर अबॅकसचे प्रशिक्षण देण्याची जबाबदारीही अत्यंत यशस्वीपणे सांभाळत आहेत. तर त्यांचा हा प्रवास अनेक महिलांसाठी प्रेरणा असणार आहे. चला तर मग त्यांच्या अनुभवातून काही प्रेरणादायी गोष्टी जाणून घेऊयात. कविता मॅम, आपले रेडिओ विश्वासवर मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार मॅडम.
0: मला आपल्याबद्दल थोडक्यात जाणून घ्यायला आवडेल.
1: माझं नाव कविता यशवंत आहे. हिंगोली जिल्ह्यातली वसमत येथे राहणारी आहे. माझं डीएड बीएससी कम्प्लीट झालेले. अभ्यास बद्दल बरच म्हणजे इंटरेस्ट वाटायचा. अभ्यास कसं असतं यासाठी मी बरच चौकशी सुद्धा केली म्हणे. त्यानंतर काही नंतर जेव्हा मला बाळ झालं आणि त्याच्यामुळे म्हणजे मला त्यामध्ये वेळ लागला नाही आणि मग मी पुढे असाच विचार करत असताना मला सहज व्हिडिओ पाहत असताना मला नरेंद्र निकुम सर यांचे ब्रेन ट्रेन अबॅकस म्हणून म्हणजे पाहायला मिळाले. मी त्यांचा पूर्णपणे व्हिडिओ ऐकला. मला इतकं छान मार्गदर्शन त्यांचं आवडलं, इतकं छान वाटलं, मी लगेच सरांना कॉल केला. यापूर्वी मी या बऱ्याच संस्थांना भेट दिली होती, त्यांना विचारपूस केली होती की अबॅकस बद्दल काय आहे, पण मला तेवढी अशी फारशी त्याच्याबद्दल माहिती नाही मिळाली किंवा आपल्याला तो कोर्स कसा कम्प्लीट होतो याबद्दल म्हणजे बरंच कॉस्टली मला त्याच्यामध्ये लागत होतं. मी अशी एक दोन ठिकाणी चौकशी केल्याच्या नंतर मी जेव्हा नरेंद्र निकुम सरांशी बोलले तेव्हा मला इतकं समाधानकारक त्यांच्याकडनं उत्तर मिळालं आणि एकदम छान पद्धतीने सरांनी समजून सांगितलं की मॅडम अबॅकस म्हणजे काय, किती लेवल असतात त्यात, तुम्हाला म्हणजे इतकं खर्चिक होण्याची सुद्धा गरज नाही आणि तुम्ही जेव्हा वाटलं तेव्हा म्हणजे माझ्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि एकदम फ्रीली तुम्ही पहिल्यांदा माझ्या क्लासेस जॉईन करून म्हणजे समजून घेऊ शकता आणि असंही या पद्धतीचं मला आधी कुठल्याही क्लासेसनी ऑफर केलं नव्हतं. ते सरांनी मला एकदम छान पद्धतीने समजून सांगितलं आणि त्यानंतर मी सरांच्या क्लासमध्ये काही दिवसानंतर जॉईन केली आणि एकदम छान पद्धतीने सरांनी जो लेडीज साठी हा का प्रोग्राम उभारलेला आहे आणि सर जे लेडीज साठी महिला सक्षमीकरणासाठी जे काम करतात मला त्याचा खरंच खूप अभिमान वाटतो आणि त्यातून म्हणजे त्यांना जे मिळालं नाही या गोष्टी सुद्धा मिळतात. ग्रॅज्युएशनचा प्रोग्राम आहे किंवा सर्टिफिकेशन आहे, एकदम छान पद्धतीने सरांनी अरेंज केलेलं आहे. तसेच वेगवेगळ्या पद्धतीनं मान सन्मान देणं किंवा नारी शक्तीचा जो पुरस्कार देणार आहे तो सरांकडनं तो सुद्धा म्हणजे आयुष्यात कधी न घडलेल्या गोष्टी या सरांच्या क्लासेस मधून एकदम छान पद्धतीनं मिळतात आणि सरांचं योग्य मार्गदर्शन लाभल्याच्या नंतर माझा हा सर्टिफिकेशनचा प्रोग्राम कम्प्लीट झाला आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली मी गुरु अबॅकस ब्रेन ट्रेन एज्युकेशनचे असे क्लासेस काढले गुरु अबॅकस म्हणून आणि ते एकदम छान पद्धतीनं मला चालू आहे आणि सरांचा सुद्धा भरपूर गायडन्स असतं. मी जेव्हा वेळेला म्हणजे जेव्हा वाटलं तेव्हा मी सरांना कॉल करते किंवा सरांशी चर्चा करते. त्याचप्रमाणे सरांनी त्याच्यामध्ये बरेच कोर्सेस ऑफर केलेले आहेत जसे रुबिक क्यूब, वेदिक मॅथ, त्याच्यामध्ये रोबोटिक्स पण आहे, हँड रायटिंग क्लासेस आहे. एकदम कमी दरामध्ये किंवा कमी खर्चामध्ये आपल्याला परवडेल अशा पद्धतीनं सरांनी हे क्लासेस त्यामध्ये कोर्सेस उपलब्ध करून दिलेले आणि खरं म्हणजे याच्यामध्ये बऱ्याच लेडीजचा सहभाग आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बऱ्याच ठिकाणाहून लेडीज याच्यामध्ये म्हणजे कोर्सेस कम्प्लीट केलेल्या आहेत आणि एक अबॅकस टीचर म्हणून एक छान किंवा व्यवस्थित अबॅकस टीचर म्हणून तिथून बाहेर पडतात लेडीज आणि मला सरांचा खूप आदर वाटतो.
0: खूप छान प्रेरणा तुम्हाला सरांच्या माध्यमातून मिळालेली आहे आणि खूप छान अबॅकस शिकवण्याचं काम तुम्ही करत आहात. तर मला पुढचा प्रश्न असा विचारावा असं वाटतोय की अबॅकस क्षेत्रात येण्याची जी प्रेरणा आहे ती नेमकं तुम्हाला कशी मिळाली?
1: खर तर काही काही गोष्टी आपल्याला लहान मुलांमधूनच कळतात. मला एक दोन मुलं असे भेटले होते की जे अबॅकस क्लासला जायचे आणि त्यांचं जे व्हिज्युअलायझेशन करण्याची पद्धती आहे, फिंगर काउंटिंग आहे, या सगळ्या मेथड्स अबॅकस मध्ये होतात आणि मला एक सांगावं असं वाटतं की आपण जे मुलांवर बाकीच्या गोष्टींचा खर्च करतो किंवा बर्थडेला वगैरे गिफ्ट देणं किंवा इतर व्हिडिओ गेम्स वगैरे, याऐवजी जर आपण त्यांना एक अॅबॅकस किट घेऊन दिली किंवा अॅबॅकस टूल आणून दिलं तर एकदम चांगल्या पद्धतीनं म्हणजे त्यांचा मॅथ्सचा तर प्रोग्रेस होतोच. परत जे मेंटल पॉवर जी आहे किंवा व्हिज्युलायझेशन करण्याची जी पॉवर आहे ती सुद्धा एकदम चांगल्या पद्धतीनं ग्रोथ होते. हे ज्या मुलांचं मी पाहिलं त्यातून मला खरंच वाटलं की एक मला मॅथ मध्ये पण खूप इंटरेस्ट आहे, तर एक आपणही शिकायला पाहिजे. आणि माझा मुलगा जो सध्या युकेजी मध्ये आहे, मला तर खरं तर त्याच्यासाठी पण मला ते ट्राय करून पाहायचं होतं आणि त्यामध्ये मी चांगल्या पद्धतीने यशस्वी झाले. असं अवघड त्यात काहीच नाहीये, पण असं वाटायचं की बापरे किती अवघड असेल, कारण हे मुलं इतकं फास्ट कॅल्क्युलेशन करतात ते पण मेंटली. याची पण मला उत्सुकता होती की यामध्ये नेमकं काय आहे ते आपल्याला पाहायलाच पाहिजे. यातनं मला प्रेरणा मिळाली आणि असं झालं की मला सरांचाही व्हिडिओ दिसला आणि एकदम करेक्ट म्हणजे मार्क व्यवस्थित मार्क मला मिळाला आणि माझा डायरेक्ट सरांशी कॉन्टॅक्ट झाला आणि एकदम छान पद्धतीने माझा अभ्यासच हा कोर्स कम्प्लीट झाला.
0: वा छान, अगदी छान जिद्दीने तुम्ही तुमचा अबॅकसचा कोर्स पूर्ण केलेला आहे. मला पुढचा प्रश्न असा विचारावा असं वाटतोय की अबॅकस म्हणजे नेमकं काय आणि ते मुलांसाठी किती उपयुक्त आहे.
1: अबॅकस म्हणजे जे आपण गणिती आकडेमोड करतो किंवा पूर्वीपासून जे गणित असायचे त्यामध्ये वैदिक मॅथ वगैरे या गोष्टी पूर्वापार चालत आलेल्या आहेत, त्याचंच हे रूपांतर अबॅकस मध्ये झालं. फक्त याच्यामध्ये एवढंच आहे, आपण मुलांना स्टार्टिंग पासनला म्हणजे पहिली दुसरी आपण बेरीज वजाबाकी शिकवताना बोटांवर आकडेमोड करायला, फक्त 10 आपले जे फिंगर्स आहेत 10 फिंगर्स याचा वापर करून आपण मुलांना आकडेमोड सांगतो. पण अबॅकस मध्ये आपण 100 पर्यंतचे नंबर फिंगर वरती काउंट करू शकतो. हे तर मला अबॅकस मध्ये आल्याच्या नंतर कळालं. आतापर्यंत जेव्हा मी पहिली दुसरी शिकले तेव्हा मला फक्त 10 फिंगरचा वापर हा फक्त 10 पर्यंतचे डिजिट मोजण्यासाठी व्हायचा, पण जेव्हा अबॅकस मध्ये मी आले तेव्हा 100 पर्यंतचे नंबर आपण काउंटिंग ऍडिशन सबट्रॅक्शन हे सगळं आपण फिंगर्स वर करू शकतो. आणि त्यामध्ये जे टूल असतं त्या टूल मध्ये एक मिडल लाईन असते आणि 4 बिट्स हे खाली असतात आणि वर 1 बिट्स असतो. वरच्या बिट्स मध्ये 550 500 रेंज मध्ये 1 10 100 या पद्धतीने रॉड्स असतात, बिट्स ठेवलेली असतात. आणि जे खालचे बिट्स असतात ते 4 त्याच्यानंतर 10 20 30 40 100 20 म्हणजे अशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये काउंट करतो. आणि जेव्हा हा मुलगा सराव करायला जातो, सराव केल्याच्या नंतर एकदम जास्तीत जास्त प्रॅक्टिस केल्याच्या नंतर मुलं मेंटली व्हिज्युलायझेशन करायला लागतात. जेव्हा आपण पटपट पटपट असं त्यांना सांगायला लागतो की 14 + 14 - 20 + 4 - 3 असं जेव्हा सांगायला लागतो तेव्हा मुलं ते बेसची हालचाल ही मेंटली करतात आणि त्यातून त्यांचा आपल्याला करेक्ट आन्सर मिळतं. हा फायदा आपल्याला अभ्यासामुळे एकदम छान पद्धतीने होतो.
0: वा नक्कीच, म्हणजे विद्यार्थ्यांना अभ्यासात आणि मॅथ्स मध्ये सुद्धा या अबॅकसमुळे इंटरेस्ट येत आहे. मला पुढचा प्रश्न असा विचारावा असं वाटतोय की अबॅकस शिकल्यामुळे मुलांमध्ये नेमकं कोणते सकारात्मक बदल तुम्ही पाहिलेत का.
1: हा मॅडम, जेव्हा मुलं हे अबॅकस जॉईन करतात तेव्हा बऱ्याच मुलांना म्हणजे मी हे टेस्टिंग केलेलं आहे की त्यांना वेळ दिलाय आणि मी जे माझे 2 + 2 + 5 - 3 + 4 - 7 असे जे 10 डिजिट नी नंबर्स दिलेले आहेत ते मुलांना ऍडिशन करायला लावले, त्यांना बरंच 5-10 मिनिटाचा वेळ लागायचा. आणि हे जेव्हा मी अबॅकस शिकवलंय मुलांना की कशा पद्धतीने तुम्ही फिंगरने त्याचे काउंटिंग किंवा आकडेमोड करताय तेव्हा हे त्यांचं 2 सेकंदात उत्तर आलेलं आहे. एक तर फिंगरनी असो व्हिज्युलायझेशन करून असो ही सुद्धा मेथड व्हिज्युलायझेशनची जी आहे यातून मुलांना एक तर त्यांच्या ब्रेनची व्यवस्थित पद्धतीने ग्रोथ होते, दुसरी गोष्ट योग्य पद्धतीने कॉन्सन्ट्रेशन करणे किंवा एक मेडिटेशनची सवय मुलांना लागते आणि त्यांची एकाग्रता बाकी अभ्यासामध्ये सुद्धा एकदम छान पद्धतीने वाढते. त्याच पद्धतीने मुलांना एक वेगळ्या प्रकारचा इंटरेस्ट निर्माण होतो की जिथे नंबर्स आहेत किंवा काउंटिंग होते अशा ठिकाणी त्यांची उत्सुकता दिसते की मी हे करून दाखवते. अभ्यासामुळे मुलांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने प्रोग्रेस होतो.
0: बरोबर आहे, खूप छान सकारात्मक बदल मुलांमध्ये अबॅकसमुळे मिळत आहेत, म्हणजे मुलांचं ब्रेन डेव्हलपिंग होत आहे, मुलांना कॅल्क्युलेशन जास्त फास्ट करता येत आहेत. मला सांगा की महिला म्हणून या प्रवासामध्ये कोणकोणती आव्हानं आली आहेत आणि तुम्ही त्याच्यावरती कशी मात केली.
1: तसं बघायला जाऊ तर लेडीज म्हटल्याच्या नंतर सगळ्या गोष्टींना तोंड देऊन सामोरं जावं लागतं. एक तर घरचे काम असोत, बाहेरचं असतो किंवा इतर गोष्टी, फॅमिली प्रॉब्लेम्स वगैरे. तसं तर माझ्या घरून मला एकदम म्हणजे मोटिवेट होते मी, कारण घरच्यांचा चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स होता. माझे हजबंड टीचर म्हणून आहेत, त्याच्यामुळं याची मला कुठली अडचण नव्हती. दुसरा प्रॉब्लेम एक होता की माझं बाळ लहान होतं आणि मला खूप इच्छा होती की मला अभ्यासही कम्प्लीट करायचं. सरांचा एक खूप व्यवस्थित टायमिंग होता की सर दिवसभर केव्हाच म्हणजे क्लासेस वगैरे त्यांना माहिती होती की लेडीजला एकच टाइम मिळू शकतो सगळे काम आवरल्याच्या नंतर रात्री 9 ते 9:30 नंतर व्यवस्थितपणे वेळ देऊ शकतील हे सरांना माहित होतं. त्यामुळे एक फिक्स टायमिंग असतो क्लासचा 9:30 तेव्हा एक छान पद्धतीनं व्हायचं. पण त्या मुलाला घेत किंवा सांभाळत अशा गोष्टी दुपारच्या वेळी वगैरे नाही होऊ शकत. घरचे काम करत हे करत मग मी रात्री 9:30 टाइमला वगैरे एकदम छान पद्धतीने क्लास हँडल करायचे, म्हणजे व्यवस्थित माझं लेक्चर्स व्हायचे. आणि त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी म्हणजे असं काही जणांचं म्हणणं असायचं की बाबा हे क्लासेस वगैरे घेणे किंवा आपण विनाकारण मुलांमध्ये एक घरी बॅकग्राऊंड चांगला असताना विनाकारण असं मुलांमध्ये टाइम घालवणं हे करणं एक बाकीच्यांचं म्हणणं मला कळायचं. पण मला असं वाटतंय की जी गोष्ट आपल्याला पटतीये किंवा आपल्यामध्ये काही स्किल आहे किंवा आपल्याला शिकण्याची जिद्द आहे तर आपण त्या गोष्टीच्या मागे लागलंच पाहिजे. आणि आपण कुठल्याही गोष्टीचा किंवा आपल्याला त्यातनं काहीतरी प्रॉफिट मिळते किंवा आपल्याला फक्त पैसाच कमवायचा आहे या गोष्टीचा विचार नाही केला पाहिजे आपण. कारण आपण देतोय ज्ञान कारण सर एक निस्वार्थ पद्धतीने आम्हाला शिकवतात. कारण ते कुठल्याही गोष्टीचा विचार करत नाहीत किंवा पैशाचा विचार आधी येत नाही. या पद्धतीचाच विचार आपण करून मुलांना हे ज्ञान दिलं पाहिजे.
0: सगळ्याच महिलांसाठी तुम्ही एक प्रेरणा आहात. जे काही संकट तुमच्यावरती आलेलं आहे त्या संकटावर मात करून तुम्ही एक यशस्वी पद्धतीने अबॅकस मुलांना शिकवत आहात. खरंच तुमच्याबद्दल खूप कौतुक. मला पुढचा प्रश्न असा विचारावा असं वाटतोय की अशा काही महिला आहेत ज्यांना लग्नानंतर पण आपली स्वप्न पूर्ण करायची आहेत, आपल्या पायावरती उभं राहायचं आहे, तर त्यासाठी आपण काय संदेश द्याल?
1: हा, बऱ्याच लेडीज अशा असतात त्यांना लग्नानंतर म्हणजे जॉब करता येत नाही किंवा घरच्या काही गोष्टी असतात, घरचे प्रॉब्लेम्स असतात, त्यांना लग्नानंतर जॉब करता येत नाही. किंवा फॅमिली प्लॅनिंग असेल, त्यांची मुलं लहान असतील, फॅमिली मोठी असेल, म्हणजे लेडीजसाठी हा खूप फायदेशीर मार्ग आहे. इतर कोणत्याही गोष्टी करण्यासाठी ठीक आहे तुम्हाला जॉब करता येत नाही तर मग हे एक बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही हा क्लास जॉईन केलात सरांचा असो किंवा इतर कुठलाही असो, अभ्यासाचा क्लास तुम्ही जॉईन केलात तर म्हणजे तुम्ही ते लेक्चर कम्प्लीट केले, तुमचं पूर्ण कम्प्लिशन झालं तर तुम्ही एकदम कमी वेळामध्ये अभ्यास तुमचा क्लासेस स्वतःच स्टँड करू शकता. म्हणजे असं कुठलंही अति वेळ द्यावा लागेल स्कूल किंवा कॉलेजेस सारखा असं नाहीये. तुम्ही एक तास जरी तुमचे क्लासेस घेतले तर एकदम चांगल्या पद्धतीनं मुलांची प्रॅक्टिस होते. आणि एक तर तुमचा एक पर्यायी फायनान्शियल एक तर तुमचं स्टँड होतं आणि तुमची विचार करण्याची शक्ती वेगळ्या पद्धतीने म्हणजे तुम्ही ट्रेन होता. आणि एक तुमचं व्यवस्थित फॅमिली सेटअप पण चांगल्या पद्धतीनं होऊन जातं.
0: खूप छान मार्गदर्शन आपण आमच्या या रेडिओ विश्वासच्या माध्यमातून केलेलं आहे. खरंच खूप सुंदर झाली आजची ही मुलाखत. आजच्या संवादातून एक गोष्ट नक्की समजली आहे की इच्छाशक्ती आणि योग्य नियोजन असेल तर महिला घर संसार नोकरी आणि स्वतःची ओळख या सर्व गोष्टी यशस्वीपणे सांभाळू शकतात. कविता मॅडम, आपण आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून रेडिओ विश्वासच्या श्रोत्यांशी मनमोकळा संवाद साधल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार.
1: धन्यवाद मॅडम. रेडिओ विश्वास आणि नरेंद्र निकुम सर ब्रेंच एज्युकेशन या संस्थेशी मी जोडल्या गेलेली आहे आणि याचा पण मी खूप मला आनंद होतो की मेन म्हणजे जे नाशिकचे माझे फ्रेंड्स आहेत जे की अनपेक्षित म्हणजे त्यांच्या भेटी झाल्या आणि त्यांचे मी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आजही आहे आणि त्यांचं पण छान पद्धतीने एक फ्रेंडशिप माझ्याशी झालेली. आज मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट मध्ये आहे धन्यवाद. खरंच मनापासून मी रेडिओ विश्वासचा पण आभार मानते आणि नरेंद्र निकुम सरांचा पण आभार मानते.
0: श्रोते हो, अशा शोघाथा घेऊन पुन्हा भेटूयात सावित्री अबॅकच्या या कार्यक्रमात. तोपर्यंत मी आरजे मुग्धा तुमचा निरोप घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. धंदा वाढवायचाय पण मोठी रक्कम कुठून आणू?
2: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
2: अगदी सोपं आहे. रुपये 1,00,000 कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5,00,000 असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला भेट द्या.
3: सूरज डूबते डूबते गर्म कोयले की तरह डूब गया और बुझ गया. वो घर से भाग आई थी उस रिश्ते से बचने के लिए जो बिन चाहे उसके दामन से बांधा जा रहा था. उसने संदेशा भिजवाया तो था उस पुल पर मिलने के लिए जो दो किनारों को जोड़ता है. हवा जब कोहरे को हिलोरा देती तो पूरा पुल झूल जाता. जिंदगी के दोनों सिरे छू लेता, इब्तदा और इंतहा, शुरुआत और आखिर. इसी जगह से उनके रिश्ते की इब्तदा हुई थी. माजी से एक आवाज आहिस्ता आहिस्ता उसके करीब आ रही थी.

0: नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 02352-39-2121.
1: याद है एक दिन

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 2888.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

रसिक श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। रसिक हो, मी राधिका जोशी आपलं स्वागत करते आहे। आजच्या आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे स्वर संध्या, ओळख रागांची मैफिल गीतांची। अभिजात संगीताची ओळख करून घेता घेता रागांवर आधारित गीतांच्या या मैफिलीत आपलं मनापासून स्वागत। रसिक हो, तुम्हाला सुरमयी दुपारच्या सुंदर शुभेच्छा। श्रोते हो, मागील गुरुवारी आपण देश या रागाची ओळख करून घेतली, हो ना?

श्रोते हो 1942 अ लव स्टोरी या चित्रपटातील हे गीत देश या रागावर आधारित होत. श्रोते हो आज आपण देश या रागावरील हिंदी गीते ऐकणार आहोत. श्रोते हो कोणालाही पटकन गुणगुणता येतील असे स्वर असलेल्या या रागाची म्हणूनच लोकप्रियता आहे. देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रभक्ती दर्शवणारी अनेक गीते देश या रागात रचलेली आपल्याला पाहायला मिळतात. स्वतंत्र भारतातील विविधतेतून एकात्मता दाखवताना लोकसेवा संचार परिषदेने दूरदर्शनवर एक व्हिडिओ जारी केला होता.

श्रोते हो, देस या नावामुळे म्हणा किंवा त्यातील सुरावटीमुळे म्हणा, देस या रागात राष्ट्रप्रेम ठासून भरलेलं दिसतं. म्हणूनच की काय, आपल्या देशाचं राष्ट्रगान वंदे मातरम हेही देस या रागातच रचलं आहे. रवींद्र संगीतातही देस या रागाचा मुक्त हस्ते वापर झालेला आहे. श्रोते हो, आज आपण देस या रागातील काही हिंदी गीते ऐकणार आहोत. त्यापैकी पहिलं गीत आहे दिल एक मंदिर. या चित्रपटातील एक गीत. संगीतकार आहेत शंकर जयकिशन, गायिका आहेत लता मंगेशकर.

रसिक हो दिल एक मंदिर मीना कुमारीवर चित्रित झालेल्या या चित्रपटाचं वैशिष्ट्य असं आहे की हा चित्रपट केवळ 35 ते 40 दिवसात चित्रीकरण करून पूर्ण केला होता आणि त्यातील गाणी तर शंकर जयकिशनजींनी केवळ 10 ते 12 दिवसात कंपोज करून रेकॉर्डिंग करून संपवली होती. ज्याप्रमाणे सचिन तेंडुलकरला रन गेटिंग मशीन या नावाने संबोधलं जात असे त्याचप्रमाणे 1966 पर्यंत शंकर जयकिशन हे प्रचंड स्पीडने गाणी तयार करत असत आणि हे करत असताना त्यांनी कधीही निर्माता दिग्दर्शक यांच्यासाठी भेदभाव केला नाही. अभिनेत्री नरगिस दत्त पासून ते शर्मिला टागोर पर्यंतच्या सर्व नायिकांच्या इमेज बिल्डिंगचा जणू त्यांनी ठेकाच घेतला होता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. वैजयंतीमालासाठी तर त्यांनी शास्त्रोक्त संगीताचा आधार घेऊन अनेक गाणी रचली आहेत. श्रोते हो, पुढील गाणं आहे शंकर जयकिशन यांनीच संगीतबद्ध केलेलं गाणं. चित्रपट आहे आरजू आणि गायिका आहे लता मंगेशकर. राग अर्थातच देश.

रसिक हो, पुढील गाणं आहे मदन मोहन या प्रतिभावान संगीतकारांनी कंपोज केलेलं. गायक कलाकार आहेत आशा भोसले आणि मोहम्मद रफी.

श्रोतेहो, 25 जून हा मदन मोहन जींचा जन्मदिवस असतो. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की मदन मोहन जींचा जन्म इराक मध्ये झाला. हिंदी आणि उर्दू वर त्यांचं उत्तम प्रभुत्व होतं. वेगवेगळ्या रागदारींची, वेगवेगळ्या मूड्सची अनेक गाणी त्यांनी संगीतबद्ध केली आहेत. त्यांच्या गाण्यात शब्दांच्या मागणीनुसार वेगवेगळे मूड्स निर्माण करण्यासाठीच्या जागा असत, त्यामुळेच त्यांची गाणी ही अत्यंत लोकप्रिय आहेत. श्रोतेहो, कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण जात आहोत. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया अनूप जलोटा यांच्या आवाजातील कबीरजींचं एक भजन, चदरिया झीनी रे झीनी.

रसिक हो, राग देश मधील आजचा अनोखा आविष्कार आपल्याला नक्कीच आवडला असेल अशी अपेक्षा करते आणि मी राधिका जोशी आपला निरोप घेते आहे. पुन्हा भेटूया पुढील गुरुवारी दुपारी 4 वाजता देश या रागाचा नवीन आविष्कार ऐकण्यासाठी.

0: विक्रेते, भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा. रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.
1: गीत आपण ऐकणार आहोत किशोर कुमार यांच्या आवाजात. शब्दरचना साहिल लुधियानवी यांची, संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल. आणि हे गीत आहे दीदारे यार या चित्रपटामधलं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत राजकवी इंद्रजित सिंग तुलसी यांचं. हे गीत ऐकूयात बॉबी या चित्रपटामधलं. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. आणि हे गीत ऐकूयात नरेंद्र चंचल यांच्या आवाजात.

0: धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 2888.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया वर्मा मलिक यांचं मोहम्मद रफी आणि मेहमूद यांच्या आवाजात. कंगन चित्रपटामधल्या या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.
2: अरे ताजा ताजा, अरे गरमा गरम, अरे पंक्चर पर

चार चुनाओ, हर 20 साल में चार चुनाओ, सबने बोला आओ आओ आओ। ये दुनिया, ये

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: बॉम्बे 405 मैल या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत आता ऐकूयात मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजात. संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास आणि आपल्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.
1: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट शेवटची सही. एक रविवार, नेहमीसारखाच रमाकांत काकांनी सकाळी आपल्या तिघाही मुलांना फोन केला. मोठा मुलगा पुण्यात, धाकटा बेंगळुरूमध्ये आणि मुलगी नागपुरात. नेहमीचीच चौकशी, कसा आहेस, औषधं वेळेवर घेतोस ना, मुलं कशी आहेत. फोन ठेवताना त्यांनी मोठ्या मुलाला सहजच म्हटलं, पुढच्या आठवड्यात नक्की आहे, एक महत्त्वाचं काम करायचं आहे. मुलगा हसत म्हणाला, हो बाबा, येतो येतो, नक्की येतो. पण तो पुढचा रविवार कधीच उगवला नाही. 2 दिवसांनी रमाकांत काकांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि काही क्षणात सगळं संपलं. विधी संपले, घर पुन्हा शांत झालं. एका संध्याकाळी तिघही भावंड बाबांच्या खोलीत बसली होती. मोठा मुलगा म्हणाला, बाबा म्हणाले होते एक महत्वाचं काम आहे. धाकटा म्हणाला, मलाही तेच म्हणत होते. मुलगी हळूच म्हणाली, माझ्याशीही बोलले होते बरं का, पण काय काम होतं हे सांगितलंच नाही त्यांनी. क्षणभर तिघेही शांत झाले. भिंतीवर बाबांचा हसरा फोटो होता. जणू ते अजूनही काही सांगण्याचा प्रयत्न करताय. काही दिवसांनी कागदपत्र आवरताना एक फाईल सापडली. त्यात घराचे कागद होते, शेतीचे सातबारे होते, बँकेच्या पावत्या होत्या, गुंतवणुकीची कागदपत्र होती, पण मृत्यूपत्र नव्हतं. मोठ्या मुलाने फाईल अलगद बंद केली. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो फोटो समोर उभा राहून हळूच म्हणाला, बाबा, बहुतेक हेच ते महत्वाचं काम असत. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
2: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

स्वतःच्या हक्काचे घर प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130020888. स्वप्नातील घर विश्वास बँकेचा आधार.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75586-26611 या क्रमांकांवर.

नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253 2 39 21 21.

घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं. रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
5: अवकाळी पाऊस वादळ वाऱ्याची चिंता विसरून जा. पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले।
1: मी काका स्मृती शिंदे, त्यामुळे मला ह्या पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा ह्याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल

0: शब्दांचं घडतं काव्य आणि काव्याची घडतात गाणी. मनात रुंजी घालणारी हीच गाणी आठवणी बनून पुन्हा एकदा ओठावर येतात आणि मग बनतात ओठावरली गाणी. अशा सदाबहार गाण्यांचा आनंद देणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका, ओठावरली गाणी. सादर करते विकास भावे. दर बुधवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर गुरुवारी रात्री 8 फक्त रेडिओ विश्वासवर.
1: वो तो
2: क्यूट है ना.
1: अरे पहलवान है
2: पर तुमसे प्यार करती है.
1: हो नहीं सकता.
2: और तुम्हें भी उससे प्यार करना चाहिए.
1: हो नहीं सकता.
2: वो तुम्हें पकड़ने यही आ रही है.
1: ये हो नहीं सकता.
3: होनी को तो कुछ भी हो सकता है.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-4726-26 किंवा 83-800-16512 या क्रमांकावर.

ईवीएस ट्रान्सफर, रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, आयएमपीएस सेवा, क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा, कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट निवड.

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
2: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
4: संचयात समृद्धी.
5: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या काही उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. सायंकाळचे 7 वाजले आहेत. रूपरेषेनंतर आपण ऐकू शकणार आहात शुभंकर होती. 7:10 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम मनाचा आरसा, सादरकर्त्या राधिका जोशी. रात्री 8 आम्ही प्रसारित करणार आहोत ओठावरली गाणी ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. सादरकर्ते विकास भावे. रात्री 9 आपण ऐकू शकणार आहात गुंजन मनातले ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. सादरकर्त्या ज्योती चौधरी. रात्री 10 आपण ऐकू शकणार आहात हिंदोळा ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. सादरकर्त्या हेमांगी देशपांडे. रात्री 10:30 आपण ऐकू शकणार आहात स्वरसंजीवनी ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. सादरकर्ते सुहास जोशी. रात्री 11 आपण ऐकू शकणार आहात चिरंतन गाणी ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. सादरकर्ते श्रीकृष्ण कुलकर्णी. सकाळी 4 आपण ऐकू शकणार आहात भक्ती संगीत. 6:05 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात गोंदवलेकर महाराज यांचे विचार ह्या कार्यक्रमाचा. सादरकर्ते दत्ता सरदेशमुख. सकाळी 6:10 भक्ती संगीत. 6:30 आम्ही प्रसारित करणार आहोत कार्यक्रम दासबोध. सादरकर्ते पद्माकर देशपांडे. 6:35 प्रसारित होईल कार्यक्रम प्रभात विश्व. सादरकर्ते ऋषिकेश अयाचित. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी आहे राधिका जोशी, सादर करते आहे कार्यक्रम मनाचा आरसा समर्थांचा वारसा। श्रोते हो, या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत। मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो। सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे बरं का। श्रोते हो, या कार्यक्रमात एक मनाचा श्लोक, त्याचा सोपा सरळ अर्थ आणि त्या अनुषंगाने मिळणारा संदेश असणार आहे। श्रोते हो, मनाचे श्लोक ग्रंथातील आजचा आपला श्लोक क्रमांक 128। जय जय रघुवीर समर्थ, मना वासना वासुदेवी वसुदेव,

0: श्रोतेहो, मनाचे श्लोक या ग्रंथात समर्थ मनाला उपदेश करतात. इंद्रिये निरनिराळ्या वासनांची पूर्ती करून घेण्यासाठी मनावर ताबा मिळवतात. मनाला वासना नियंत्रित करत असते. कोणतीही वासना सुरुवातीला मनात येते आणि ती पूर्ण करण्यासाठी आपण कृती करतो. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध यासंबंधी अनेक वासना असतात. श्रोते हो, समर्थ या श्लोकात सांगतात की मनात येणाऱ्या सर्व वासना या वासुदेवाशी संबंधित येऊ द्या ना, म्हणजेच ईश्वराच्या दर्शनासंबंधी, ईश्वर अनुभूतीसंबंधी, ईश्वर अनुसंधानासंबंधी या वासना मनात येऊ द्या. इथे समर्थ वासुदेव हा शब्द व या अक्षराचा अनुप्रास साधण्यासाठी वापरतात. परंतु वासुदेव म्हणजेच प्रभू रामराया, म्हणजेच परमात्मा परमेश्वर असे आपण समजावे. थोडक्यात, समर्थ प्रापंचिक सांसारिक विषय चिंतनाच्या ऐवजी भगवत चिंतनाचा सदुपदेश आपल्याला करतात. श्रोते हो, मन आणि इंद्रिये यांच्यापैकी मन उच्च पदावर हवे बर का, आणि इंद्रिये मनाच्या ताब्यात हवी. श्रोते हो, बघा, भूक लागणे ही नैसर्गिक गोष्ट आहे, पण अमुक चवीचीच एखादी गोष्ट हवी ही मात्र वासना आहे बर का, आणि ती मिळाली नाही तर मन अस्वस्थ होणे, चिडचिड होणे ही गुलामी आहे. परंतु ही गोष्ट मला मिळाली नाही तरी माझे काही बिघडत नाही अशी मनोवृत्ती जर आपण ठेवली तर मन हे उच्च पदावर आहे आणि वासना नीच पदावर असेल. श्रोते हो, वासना असतात, कामना असतात, या आपल्या इच्छाच असतात. आपल्या इच्छांची यादी ही संपतच नसते. इच्छा जितक्या जास्त तेवढी गुलामी जास्त. मला सकाळी उठल्या उठल्या चहा लागतोच, म्हणजे मग ही एक प्रकारची त्या चहाच्या इच्छेबद्दलची गुलामीच नाही का? देहधारणेसाठी इच्छा असाव्यात, पण त्यातून भोगवृत्ती नसावी, भोगदृष्टीही नसावी, ही समर्थांची अपेक्षा आहे. एखादी वस्तू आवडते इतपत ठीक आहे, परंतु ती जर मिळाली नाही तर अस्वस्थ होणे हे मात्र योग्य नाही. समर्थ तिसऱ्या चरणात सांगतात, मना कल्पना वाऊगी ते न की जे, म्हणजेच परमेश्वराच्या वाचून येणाऱ्या वासना कल्पना आपण जरा आवरून घ्याव्या. जय चिंतनाच्या वावग्या कल्पना आपण येऊ देऊ नये, किंवा आल्या तरी त्या आवरून घ्याव्या. इथे समर्थ चित्तशुद्धी विचारशुद्धी याचे प्रशिक्षण आपल्याला देतात. मनात येणाऱ्या विषय चिंतनाच्या कल्पना भरकटवतात. विशेषतः तरुण पिढीला तर त्यांच्या ध्येयापासून या वासना दूर नेतात. मग अशा भरकटणाऱ्या मनाला कसे आवरावे याचे उत्तरही समर्थ आपल्याला चौथ्या चरणात देतात बर का. मना सज्जना सज्जनी वस्ती की जे, म्हणजे चांगल्या विचारांच्या सदाचरणी जनांच्या, म्हणजेच सज्जनांच्या संगतीत राहिले की आपोआपच आपले विचार सात्विक होऊ लागतात. इथे सज्जन या शब्दात समर्थांना संतजन असे म्हणायचे आहे. सर्व वासना कामना कल्पना यांचा गलबला बंद करणारे संतच असतात. संत आपल्याला आपले विचार ईश्वरावर स्थिर करण्यास मदत करतात, भाग पाडतात. तुकोबारायांनी सांगितलेच आहे, संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळोनी जाय. ज्ञानेश्वर माऊलींनीही सांगून ठेवले आहे, संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. संतांच्या सहवासात वासनेचा त्याग करण्यासाठी संघर्ष करावा लागतच नाही. संतांच्या संगतीत कल्पना वासनांना चांगले वळण लागते. लहान मुलांना जसा आईचा आधार, तसा आपल्याला आपल्यासारख्या सर्वसामान्यांना संतांचा, सद्गुरूचा आधार असतो. ते आपला आत्मविश्वास वाढवतात. अशा संत सज्जनांच्या ठिकाणी वस्ती करावी, म्हणजेच आपली वृत्ती स्थिर होते. त्यांच्या उपदेशाप्रमाणे आपण आपले जीवन व्यतीत करावे. जय जय रघुवीर समर्थ.
1: श्रोते हो, याबरोबरच मी राधिका जोशी आता आपली रजा घेते आहे. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास. धन्यवाद.

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

नाशिक मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253 2 39 21 21.

स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड. विश्वास IMPS. क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा. क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

0: सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380000

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

ट्रान्सफर, IMPS ट्रान्सफर, रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे विश्वास.

आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
1: रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: मी विकास भावे ठाणे इथून बोलतो आहे। ओठावरलं गाणं या कार्यक्रमात रेडिओ विश्वासच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत। यवनात पदार्पण केलं की प्रेमाचं फुलपाखरू प्रत्येक युवक युवतीच्या मनात भिरभिरायला लागतं। काही वर्षांनी ही युवती तिच्या मनाजोगता साथीदार तिला मिळाला की सुखी संसाराची स्वप्न पाहू लागते। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एक असं गाणं ज्या गाण्यातून ज्येष्ठ कवयित्री शांताबाई शेळके यांनी एका युवतीच्या मनातलं हे चित्र साकारलं आहे। याचे शब्द आहेत, दिसते मजला सुखचित्र नवे, दिसते मजला सुखचित्र नवे, मी संसार माझा रेखिते, मी संसार माझा रेखिते। या गाण्यातील युवतीला तिचा जीवनसाथी भेटला आहे। एकमेकांच्या प्रेमाची साक्ष दोघांनाही पटली आहे। पहिल्या भेटीतच अंतर्यामी तिला असं वाटून गेलं की माझ्या मनात असलेला माझ्या मनीचा राजकुमार तो हाच। पुढे जसजशा गाठीभेठी होत गेल्या तसतसं आपली निवड चुकीची नाही हे तिच्या लक्षात येत गेलं। दोघांच्याही आवडीनिवडी जुळत होत्या। दोघांच्या मनात रुंजी घालत असलेलं प्रीतीचं अव्यक्त फुलपाखरू एक दिवस व्यक्त झालं। एकमेकांची ओळख पटल्यावर मग तिनेच पुढाकार घेऊन त्याचा हात मागितला। त्यानेही तिचा हात आपल्या हातात घेऊन संमती देताच आनंदाने ती सांगू लागली, तुझ्यासोबत मी माझ्या संसाराचा सारीपाठ मांडते आहे असं सुखस्वप्न आताच मला माझ्या डोळ्यासमोर दिसू लागलं आहे। प्रीत तुझी माझी फुलावी या फुलत्या वेली परी, प्रीत तुझी माझी फुलावी या फुलत्या वेली परी, भाव मुके ओठावर यावे गंध रसा सुमनांतरी, शब्दाविना मन भावना अवघ्या तुला मी सांगते, मी संसार माझा रेखिते, मी संसार माझा रेखिते। एखादी वेल नियमित

असावा, साथ तुझे जन्मांतरी। हात तुझा हाती असावा, साथ तुझे जन्मांतरी। मी तुझा मागून यावे, आसही माझा उरी। तुझा संगती क्षण रंगती, निमिषात मी युग पाहते। मी संसार माझा रेखिते। या जन्मी तर तुझा हात सदैव माझ्या हातात राहू दे, म्हणजे संसारात सुखाचे क्षण येतील तेव्हा त्या सुखाची रंगत अधिकच वाढेल, आणि जेव्हा काही आपदा येतील किंवा काही दुःखद प्रसंग येतील तेव्हाही तुझा हात हातात असेल तर दुःख संकटांशी सामना करण्यासाठी मला अधिक बळ मिळेल। आम्ही बायका वेड्या असतो असं म्हटलंस तरीही चालेल, पण जन्मोजन्मी तुझीच साथ मिळावी म्हणून मी व्रतवैकल्य देखील करणार आहे, म्हणजे माझी ती इच्छा देखील पूर्ण होईल। तुझ्या सहवासात युगानुयुगे रंगत जाणारे हे आयुष्याचे सुवर्णक्षण माझ्या डोळ्यांमधून मनपटलावर कायमचे विराजमान झालेले मी अगदी निमिषार्धात पाहू शकते। स्वर्ग मिळे धरणी सजेथे, रंग नवे गगनांगणी। स्वर्ग मिळे धरणी सजेथे, रंग नवे गगनांगणी। सप्तसुरा लेऊन यावी, रागिणी अनुरागिणी। तुझी आसवे सुख वैभवे, सौभाग्य हे नित मागते। मी संसार माझा रेखिते, मी संसार माझा रेखिते। असं म्हणतात की आकाश आणि धरती जिथे एक झालेली दिसतात तिथे स्वर्गाचं प्रवेशद्वार असतं, आणि आकाशात दिसणाऱ्या विविध रंगाकृतींनी ते प्रवेशद्वार सुशोभित केलेलं असतं। मला ते प्रवेशद्वार पाहायला मिळावं हेही माझं स्वप्न आहे। त्याच वेळेस तूही माझ्या सोबत असावात, तुझ्या प्रेमशब्दांची रागिणी माझ्या सप्तसुरांच्या रागिणीशी एकरूप व्हावी, म्हणजे मलाही त्या स्वर्गसुखाची कल्पना येईल। आयुष्यात मिळणारं हे सुख वैभव आणि सौभाग्यदान मला जन्मोजन्मी मिळत राहावं एवढंच माझं मागणं आहे। अष्टविनायक या चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शक अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं गायिका अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात ऐकताना नायिकेला झालेला आनंद गाण्यातून व्यक्त होत आपल्या हृदयापर्यंत सहजपणे पोचतो। बऱ्याचदा श्रोते हो, पुन्हा भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। तुमचं जगणं तुमचा आवाज। धन्यवाद।

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: नौशाद यांनी संगीत दिलेलं अंदाज चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत ऐकणार आहोत. स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया. किशोर कुमार यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना, राहुल देव बर्मन यांचं संगीत. चित्रपट दौलत के दुश्मन.

0: स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS, क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.
1: आरपार या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं हे सुमधुर गीत ऐकूयात. गीता दत्त यांच्या स्वरामध्ये संगीत दिलं आहे OP नय्यर यांनी. आरपार या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं हे सुमधुर गीत ऐकूयात. गीता दत्त यांच्या स्वरामध्ये संगीत दिलं आहे OP नय्यर.

कोर्स और कानून या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले आणि शब्बीर कुमार यांच्या आवाजात. संगीतकार लक्ष्मीकांत पेरेलाल.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत जिने दो या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं, आनंद बक्षी यांची शब्दरचना आणि गीताला संगीत साज आहे राहुल देव बर्मन यांचा.

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.
2: शंकर जयकिशन यांच्या संगीताने सजलेलं आणि मुकेश यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत ऐकूयात. चित्रपट आवारा.

0: विविध क्षेत्रातील मान्यवरांशी मुलाखती आपण ऐकू शकणार आहात आमच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे जीवन रंग. सादरकर्त्या सुषमा दाते. प्रसारण दर शनिवारी दुपारी 2 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर शनिवारी रात्री 9 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका जीवन रंग.
1: आखो आखो मे या चित्रपटामधलं गीत आता ऐकणार आहोत. आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या स्वरातलं हे गीत. हसरत जयपुरी यांची गीतरचना, संगीतकार आहे शंकर जयकिशन.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात किशोर कुमार यांनी गायलेलं कठपुतली या चित्रपटामधलं गीत. वर्मा मलिक यांच्या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 2626 किंवा 8300016512 ह्या क्रमांकावर.
2: ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना, राहुल देव बर्मन यांचं संगीत आणि चित्रपट आहे बहारों के सपने.

0: पैसे पाठवायचेत, तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात गीतकार आनंद बक्षी यांनी गायलेलं गीत. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि हे गीत आहे मॉम की गुडिया या चित्रपटामधलं.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 9 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.

0: नमस्कार नाशिककर, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी बोलते ज्योती चौधरी. आपल्या गुंजन मनातलं या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत.
1: फिर वही रात है, या खास तुमच्या मनातल्या विचारांना ताजंतवानं करण्यासाठी आपण घेऊन आलोय 4 जुन्या गाण्यांची आठवण, जी आजही रात

रात्र पुढे सरकते आणि तिच्यासोबत सरकतात प्रेमाच्या गप्पा. चांदण्यांच्या रात्री ही रांझांच्या अमर कवितेतून आलेलं हे गाणं प्रियतमा त्यावेळी अप्सरेपेक्षाही सौंदर्यवती भासते म्हणून व्यक्त होतात हळुवार भाव.

रात्र फक्त उदास नसते, तर कधी कधी ती खेळकरही असते. कधी रात्र कुणाला भुरळ घालते, कुणी त्या गोड शब्दात फसतं. मायानगरीत माणसांच्या समुद्रात मोहाची लयलूट असते, पण खरं प्रेम कसं समजून घ्यावं नाहीच कळत.

सगळं शांत होतं तेव्हा राहतो फक्त आपण आणि आपलं मन. आकाशात ताऱ्यांची प्रखरण झालेली आणि मनात भावनांची एकच गर्दी. तर अशी ही फिरवही रात आहे जी सफर रात्र बदलत नाही, पण आपला तिच्याकडे बघण्याचा नजरेतला फरक मात्र सगळं बदलून टाकतो. ही रात्र भावना दुखावणारी असते, तर कधी मनावर रोमांच उभे करणारीही असते.

0: आहे.
1: दिवसभर सभोवतालचं ऐकल्यानंतर स्वतःच्या मनातील विचार ऐकण्याची वेळ म्हणजे रात्र, जी आपल्याला सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करायला शिकवते. तर मंडळी, वेळ झाली आहे निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत ज्योती चौधरीचा नमस्कार. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: अहो, पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह. विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास. राज, आपण लग्न कधी करायचं?
3: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
2: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
3: मग आता पुढे काय करायचं?
4: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
3: पण मग संपर्क कुठे करायचा?
4: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
2: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
3: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
5: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं, शकील बदायनी यांचं. हे गीत ऐकणार आहोत जुर्म और सजा या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात संगीतकार उषा खन्ना आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं असद भूपाली यांचं गीत. हे गीत ऐकूयात खोश या चित्रपटामधलं.

0: नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253-2-39-21-21.
1: आणि कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूया, तेजाब या चित्रपटावरलं. जावेद अख्तर यांच्या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं. आणि हे गीत ऐकणार आहोत नितीन मुकेश, शब्बीर कुमार आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात.

0: सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे आज की ताजा खबर या चित्रपटामधलं. हे गीत आहे हसरत जयपुरी यांचं. ऐकूया किशोर कुमार यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे शंकर जय किशन यांचं.
3: एके एके तोरा तोरा नकुरा शुबुरु एकुलु कुलु.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो. आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट शेवटची सही. एक रविवार, नेहमीसारखाच रमाकांत काकांनी सकाळी आपल्या तिघाही मुलांना फोन केला. मोठा मुलगा पुण्यात, धाकटा बेंगळुरूमध्ये आणि मुलगी नागपुरात. नेहमीची चौकशी, कसा आहेस, औषधं वेळेवर घेतोस ना, मुलं कशी आहेत. फोन ठेवताना त्यांनी मोठ्या मुलाला सहजच म्हटलं, पुढच्या आठवड्यात नक्की आहे, एक महत्त्वाचं काम करायचं आहे. मुलगा हसत म्हणाला, हो बाबा, येतो येतो, नक्की येतो. पण तो पुढचा रविवार कधीच उगवला नाही. 2 दिवसांनी रमाकांत काकांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि काही क्षणात सगळं संपलं. विधी संपले, घर पुन्हा शांत झालं. एका संध्याकाळी तिघही भावंड बाबांच्या खोलीत बसली होती. मोठा मुलगा म्हणाला, बाबा म्हणाले होते एक महत्त्वाचं काम आहे. धाकटा म्हणाला, मलाही तेच म्हणत होते. मुलगी हळूच म्हणाली, माझ्याशीही बोलले होते बरं का, पण काय काम होतं हे सांगितलंच नाही त्यांनी. क्षणभर तिघेही शांत झाले. भिंतीवर बाबांचा हसरा फोटो होता. जणू ते अजूनही काही सांगण्याचा प्रयत्न करताय. काही दिवसांनी कागदपत्र आवरताना एक फाईल सापडली. त्यात घराचे कागद होते, शेतीचे सातबारे होते, बँकेच्या पावत्या होत्या, गुंतवणुकीची कागदपत्र होती, पण मृत्यूपत्र नव्हतं. मोठ्या मुलाने फाईल अलगद बंद केली. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो फोटो समोर उभा राहून हळूच म्हणाला, बाबा, बहुतेक हेच ते महत्त्वाचं काम असत. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
1: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.
2: आता कार्यक्रमात यानंतर संगीत ऐकूयात. साजन की सहेली या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत संगीत ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या आवाजात. संगीतकार उषा खन्ना.

0: तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.
2: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम, प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी हेमांगी देशपांडे नाशिक येथून बोलत आहे। आपल्या हिंदोळा या कार्यक्रमात मनाच्या भावभावनांच्या विश्वात आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण ऐकणार आहोत अंतरंग। अरे बेटा, असे टचकन बोलू नये रे कोणाला, मनाला भिडते कधी कधी, असे करू नाही। किती वेळा समजवलं आहे पण तुझ्या कसं हे लक्षातच येत नाही। हां, तू गंमत करायला गेला पण तिच्या डोळ्यात पाणी आलं रे। अगं आई, मी गंमतच करत होतो, मी काय मुद्दामून नाही केलं ग। अरे मला माहीत आहे पण समोरच्याला काय माहीत तू मुद्दामून नाही केलं ते। अरे कोणाच्या अंतरंगात नाही डोकावता येत, त्यामुळे नाही सांगता येत कोणाला कशामुळे राग येईल, कोण गंमत गमतीनेच घेईल की सिरियसली घेईल। आपण मैत्रीचे नाते असे मानतो पण कधी कधी मित्राच्या बोलण्याने आपणही दुखावले जातोच की, तसेच तेही दुखावले जात असतीलच की, म्हणजे मग गंमत करायचीच नाही असं ना। अरे नाही रे बाबा, असं बिलकुल नाही। गंमत करणे, एकमेकांना चिडवणे या सगळ्या गोष्टी हव्या हव्याशाच असतात। आयुष्यातील टेन्शन कमी करण्याकरता पण याला पण एक समीर, आयुष्यातील टेन्शन कमी करण्याकरता ह्या गोष्टी हव्याच, पण याला पण एक सीमारेषा असते जी समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील हावभावात आवाज यातून जाणवते। जर तुम्ही अगदी आतल्या मनातल्या कप्प्यातून हे बघितलं तर जाणवेल ती व्यक्ती तेवढी आतली मनातली असेल, तिचीच अशी गंमत घ्यावी असं मला वाटतं। म्हणजे नवी नवी मैत्री किंवा जुने नाते असले तरी नाही करू। यामागे ना माझं असं मत आहे की अशा या नात्यात आपण एकमेकांना पुरते ओळखलेलेच नसते। आधीच्या आयुष्यात कडू गोड आठवणीपासून आपण पारखे असतो। बऱ्याच लोकांचा स्वभाव आपले दुःख लपवण्याचा, आपल्या वेदना यातना आपल्या जवळच ठेवण्याचा असतो, तर काही जण दुःख वाटल्याने कमी होते या प्रकारचे असतात। व्यक्ती तितक्या प्रकृती, यामुळे असे पटकन कुणी दुखवू पण शकते, बरं का। आमच्या लहानपणी ना आमची आजी चेष्टा मस्करी मोठ्यांची केली की खूप रागवायची। ती म्हणायची चेष्टा मस्करी ही बरोबरीच्या व्यक्तींसोबतच करावी, कारण वयानुसार अनुभव पण बऱ्यापैकी सारखे असतात। अगदी एकसारखे नाही पण बरेच मिळते जुळते असतात, कारण बौद्धिक पातळी, विचारांची वेवलाईन सारखी असते, त्यामुळे मन दुखावणे होत नाही आणि जर झालंच तर समजूत काढता येऊ शकते। पण बरेच वेळा मोठ्यांना लहानांनी चिडवले तर राग येतो, अपमान वाटतो, कोणाकोणाला नाही पण येत। याबाबत कोणाच्या अंतरंगात उतरून नाही बघतायत. प्रत्येकाचे अंतरंग हे त्याच्या वरवर दिसणाऱ्या स्वभावासारखे असतेच असे नाही. या मनाच्या खोल कप्प्यात बरीच गुपितं लपलेली असतात जी कधी कधी

उसट होत नाही. जर त्या व्यक्तीने जाणून बुजून विसरण्याचा प्रयत्न केला तरच ते शक्य होते. नाहीतर वरवर पाहता विसरलेले असले तरी आत खोल तो प्रसंग, ती घटना जशीच्या तशीच असते. ती लपवली जाते, विसरली नाही जात. म्हणून बरेच वेळा एखाद्या आनंदाच्या प्रसंगीसुद्धा कोणाच्या डोळ्यात दुःखाची लकेर दिसते. आपल्याला कळत नसते कशामुळे, पण दिसते. त्यावर आपण ती व्यक्ती जेलस आहे, जळते त्याच्यावर या आविर्भावाने बघतो आणि उगीचच आपले मत बनवतो. त्या समोरच्या व्यक्तीच्या मनातील कडू गोड आठवणी आपल्याला कुठे माहीत असतात. कधीकधी आपलीच माणसं आपल्या वागण्यामुळे सुद्धा दुखावली गेली असतील. त्यांनी मोठ्या मनाने माफ केले पण असेल तरी दुखावल्या गेल्या त्या प्रसंगाची आठवण होणारच नाही असे मात्र नक्कीच नसेल. माणसाचे अंतरंग खोल समुद्रासारखे असते, त्याच्या तळाचा थांग लागत नाही हे नक्की. माणसाच्या मनातील विचार पण त्या समुद्राच्या लाटांसारखेच असतात. कधी कधी संथ असतात तर कधी कधी भरतीसारखे येऊन आनंदी करतात, तर कधी कधी ओहोटी आणून दुःखी पण करतात. त्यामुळे जसा समुद्राच्या खोलीचा थांग सर्वसाधारण माणसाला येत नाही, तशीच माणसाच्या अंतरंगाचं पण थांग सांगता येत नाही. वरवर शांत वाटणारा समुद्र आतून किती खवळला आहे आणि सामावून घेण्याची ताकद किती, हा जसा प्रश्न आहे तसेच माणसाचे अंतरंग असते असं मला वाटतं. मजा मस्ती करताना कोणाच्या मनाला वेदना होणार नाही याची खबरदारी घेत मस्ती करावी एवढेच. कोणाच्या आत्म्याला इजा होईल अशी गंमत घेणे चुकीचेच ठरेल, हो ना? श्रोते हो, हा होता आजचा आपला हिंदोळा हा कार्यक्रम. पुन्हा भेटूया याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: मराठी साहित्यातला दीर्घ परंपरा लाभलेला वाङ्मय प्रकार म्हणजे कथा. अशाच रसाळ सुटसुटीत आणि लक्षवेधी कथांचा श्रवणानंद घेऊया आमच्या सुंदर कथा या कार्यक्रमातून. सादर करते दिलीप कसगावकर. जरूर ऐका दर मंगळवारी रात्री 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
1: ऐकूया छूमंतर या चित्रपटामधलं गीता दत्त यांनी गायलेलं गीत. गीतकार जान निसार अख्तर आणि गीताला संगीत आहे ओ पी नय्यर यांचं.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8800016500 आणि 8800.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात जल बिन मछली नृत्य बिन बिजली या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे वजरूह सुलतानपुरी यांचं. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253-239-3921.
1: आता ऐकूयात अभिनेत्री या चित्रपटामधलं गीत. गीत रचना मजरूह सुलतानपुरी यांची, संगीत दिला आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी. आणि हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.
2: लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. साहिल लुधियानवी यांची गीतरचना, संगीतकार खय्याम, आणि हे गीत आहे चंबल की कसम या चित्रपटामधलं.

कार्यक्रमात आता ऐकूयात मन्नाळे आणि सरला कपूर यांनी गायलेलं गीत. एक थिरीता या चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे जयदेव यांचं.

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी सुहास जोशी अमेरिकेहून बोलतोय आपल्या स्वरसंजीवनी या कार्यक्रमात. आजच्या आपल्या कार्यक्रमात सादर करणार आहे राग बिलासखानी तोडी. बिलासखानी तोडी राग ऐकल्यामुळे मनाची प्रसन्नता वाढेल, शरीरात एक प्रकारचा शिथिलपणा आला असेल तर तो कमी होईल, आणि मेंदूचं कार्य जास्ती तेजीत चालू होईल, जास्ती उत्तेजन मिळेल मेंदूला, आणि नैराश्यसुद्धा कमी होईल. आता एका राग बिलासखानी तोडीमध्ये एक पद. हे पद माझे मोठे गुरुजी संगीत मार्तंड पंडित जसराजजी यांनी लिहिलेलं आहे आणि स्वरबद्ध केलेलं आहे, आणि तेच आता मी गाण्याचा प्रयत्न करणार आहे.

श्रोते हो, हा होता आपला आजचा स्वरसंजीवनी कार्यक्रम. पुन्हा भेटूयात याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380161508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया किशोर कुमार यांच्या स्वरात बातो बातो मे या चित्रपटामधलं गीत. योगेश यांच्या गीताला संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं गीत. असद भोपाली यांची शब्दरचना. या गीताला संगीत दिलं आहे गणेश यांनी आणि हे गीत आहे एक नन्ही मुन्नी लडकी थी या चित्रपटामधलं.

0: रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं गीत उपासना या चित्रपटामधलं. इंदिवर यांची ही शब्दरचना. संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. त्या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदर टच स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिकांनी 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं संपर्क करा 91300020888 विश्वास बँक विश्वासाचं नातं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: रात्रीचे 11 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70

आज ऐकूया संगीतकार पांडुरंग दीक्षित, राम किंकर, दिनकर पोवार आणि उषा मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक चित्रपट गीतं. मंडळी, आजच्या भागातील हे प्रथम गीत आहे चित्रपटातील एका मिश्र परिस्थितींचे. एकीकडे चक्रव्यूहात अडकून फसवला गेलेला आपला भोळा नायक यशवंत दत्त हा हे गाणं म्हणत आपल्या आईला साथ घालून मदतीची याचना करतोय, तर दुसरीकडे नायकाला फसवणारे खलनायक अशोक सराफ आणि कंपनी हे त्याच्या पैशावर अय्याशी करत मस्त मजा करत आहेत. अशा दोन विरुद्ध टोकाच्या परिस्थिती दाखवल्या आहेत या गाण्यातून. ऐकूया मंडळी हे गाणं. आवाज जयवंत कुलकर्णी यांचा, गीत राम उगावकर यांचं आणि संगीत पांडुरंग दीक्षित यांचं. चित्रपट नवरा.

संगीतकार राम किंकर यांचा जन्म 11 एप्रिल रोजीचा पुणे येथील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटच्या म्युझिक डिपार्टमेंटमध्ये त्यांनी काम केलं होतं. त्यांनी आकाशवाणीवर देखील काम केलं होतं. सौभाग्यकांक्षिणी, धाकटी मेहुणी, जय तुळजा भवानी या काही मराठी चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं होतं. तसेच लता मंगेशकर आणि उषा मंगेशकर यांनी गायलेल्या, संत श्री दासगणू महाराज यांनी रचलेल्या रचनांना संगीतकार राम किंकर यांनी स्वरबद्ध केलं होतं.

श्रोते हो, यानंतर ऐकूया 1978 सालचा धाकटी मेहुणी या चित्रपटातील संगीतकार राम किंकर यांनी संगीतबद्ध केलेलं, गीतकार गंगाधर महांबरे यांनी लिहिलेलं हे गीत गायलं आहे आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी. चित्रपटात हे गाणं चित्रित झालं आहे सरला येवलेकर आणि श्रीकांत मोघे यांच्यावर.

रसिक हो, संगीत सृष्टीमध्ये पांडुरंग दीक्षित आणि शिर्डीचे श्री साईनाथ हे एक समीकरणच झालं आहे. कारण पांडुरंग दीक्षित यांनी साईबाबांवर अनेक भक्तिगीतांची रचना केली असून त्या रचनेसह इतर कवींनी साईबाबांवर रचलेल्या बऱ्याच गीतांना देखील त्यांनी स्वरसात चढवलं आहे. साधारण 70 वर्षांपूर्वी 1955 या वर्षी प्रदर्शित झालेल्या दत्तोपंत आंग्रे यांनी श्री साईबाबा यांची भूमिका केलेल्या शिर्डीचे श्री साईबाबा या मराठी चित्रपटाची पटकथा संवाद त्यांनी कुमारसेन समर्थ आणि केशवराव साठे यांच्यासह लिहिले होते. तसेच या चित्रपटातील काही गीते देखील त्यांनी लिहिली होती आणि पार्श्वगायन देखील केलं होतं. मुख्य म्हणजे या चित्रपटाचे संगीतकार पांडुरंग दीक्षित हेच होते. विशेष म्हणजे या मराठीतील चित्रपटाचे शीर्षक गीत काहे को तीर्थ जाता रे भाई हे हिंदी गाणं प्रसिद्ध महान गायक मोहम्मद रफी यांच्याकडून त्यांनी गाऊन घेतलं होतं. रफी साहेबांकडून मराठी चित्रपटात पहिलं गाणं गाऊन घेण्याचा मान संगीतकार पांडुरंग दीक्षित यांना आहे. तसेच त्यानंतर 1977 या वर्षी मनोज कुमार यांची निर्मिती असलेला सुधीर दळवी यांनी श्री साईबाबा यांची भूमिका केलेल्या शिर्डी के साईबाबा या चित्रपटासाठी त्यांचे योगदान फार मोलाचे होते. या चित्रपटाचे ते सहदिग्दर्शक आणि प्रमुख सूत्रधार होते. तसेच या चित्रपटाला संगीत देखील पांडुरंग दीक्षित यांचेच होते. या हिंदी चित्रपटातील सगळी गाणी हिट झाली. त्यापैकी आशा भोसले यांनी गायलेलं दीपावली मनाये सुहानी आणि अनूप जलोटा यांनी गायलेलं सुमर मनवा ही दोन गीतं त्यांनीच लिहिली होती. मंडळी, यानंतर ऐकूया पांडुरंग दीक्षित यांनी संगीतबद्ध केलेलं 1977 या वर्षी प्रदर्शित झालेल्या नवरा माझा ब्रह्मचारी या चित्रपटातील एक गीत. या चित्रपटाची कथा आणि गीत लेखन होते राम उगावकर यांचे. पटकथा संवाद आणि दिग्दर्शन होते दत्ता केशव यांचे. गीत राम उगावकर, संगीत पांडुरंग दीक्षित, आवाज आशा भोसले आणि जयवंत कुलकर्णी. चित्रपटात हे गाणं चित्रित झालं आहे यशवंत दत्त आणि उषा चव्हाण यांच्यावर. ऐकूया.

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार पांडुरंग दीक्षित, राम किंकर, दिनकर पोवार आणि उषा मंगेशकर यांची काही निवडक चित्रपट गीतं. रसिक हो, कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात यानंतर ऐकूया सुप्रसिद्ध गायिका उषा मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेली एक लावणी. उषा मंगेशकर या मंगेशकर घराण्यातील लता, मीना, आशा यांच्या कनिष्ठ भगिनी. 15 डिसेंबर 1935 रोजी जन्मलेल्या उषा मंगेशकर यांनी मराठी आणि हिंदी खेरीज गुजराती, भोजपुरी, कन्नड, आसामी, नेपाळी या विविध भारतीय भाषेत देखील गाणी म्हटली आहेत. 1953 या वर्षी सुबह का तारा या हिंदी चित्रपटातील एक गीत गाऊन त्यांनी पार्श्वगायनाला सुरुवात केली. त्यांना पेंटिंगची देखील खूप आवड आहे. त्या गायिका नसत्या तर एक उत्तम चित्रकार नक्कीच झाली असत्या. संगीतकार म्हणून उषा मंगेशकर यांनी 1972 या वर्षी प्रदर्शित झालेल्या आई मी कुठे जाऊ या कौटुंबिक चित्रपटाला संगीत दिले होतं. ऐकूया श्रोते हो, संगीतकार उषा मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली कवयित्री शांता शेळके यांनी लिहिलेली आणि आशा भोसले यांनी गायलेली लावणी चित्रपट आई

पाहते हो संगीतकार दिनकर पोवार एक मराठी संगीतकार, त्यांनी सोयरीक थांब थांब जाऊ नको लांब, आंधळा साक्षीदार, प्रोफेसर विसर भोळे इत्यादी मराठी चित्रपटांना संगीत दिलं. सोयरीक हा 1977 या वर्षी प्रदर्शित झालेला एक कौटुंबिक चित्रपट. या चित्रपटात निळू फुले आणि शरद तळवलकर हे एकमेकांच्या सोयऱ्यांच्या भूमिकेत होते. ऐकूया मंडळी, गीतकार श्याम जोशी यांनी लिहिलेलं, संगीतकार दिनकर पोवार यांनी संगीतबद्ध केलेलं आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं हे गमतीदार गाणं. चित्रपटात हे गाणं

0: कुठं गेली?
1: कार्यक्रमाच्या सांगतेला आज ऐकूया मंडळी आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई तुळजा भवानी मातेचा गोंधळ. गोंधळ बाबत असे सांगितलं जातं की श्री विष्णूंच्या कर्णमळापासून निर्माण झालेल्या शुंभ आणि निशुंभ या दैत्यांनी त्रिलोकी उच्छाद मांडला होता. तेव्हा त्यांचा संहार करण्यासाठी सर्व देवगण आणि ऋषीगण यांनी आदिमाया शक्तीची विविध वाद्यांच्या नादसुरांनी आळवणी केली, म्हणजेच गोंधळ घातला. तेव्हापासून आपल्याकडे गोंधळाची परंपरा सुरू झाली. महाराष्ट्रामध्ये गोंधळाची मोठी परंपरा आहे. मुख्यत्वे श्री तुळजा भवानी माता आणि श्री रेणुका माता या देवींचा गोंधळ घालण्याची पिढीजात परंपरा आहे. कालांतराने अन्य देवींच्या आणि श्री खंडेरायांच्या संदर्भात देखील गोंधळ घालण्याची प्रथा सुरू झाली. कपाळावर कुंकू, गळ्यात देवीची प्रतिमा आणि कवड्याची माळ अशा वेशभूषेत गोंधळी देवीचं गुणगान करतो. अंबा मातेचा जय जयकार करत गोंधळी संबळ आणि तुणतुणे या पारंपरिक वाद्यांच्या सहाय्याने देवींची विविध गाणी सादर करतो. संबळाच्या तालावर केलेल्या नृत्याला संबळ गोंधळ असं म्हणतात. काही गोंधळी काकडा पेटवून गोंधळ घालतात, त्याला काकड गोंधळ असं म्हटलं जातं. आजही आपल्याकडे शुभकार्याच्या प्रसंगी कुलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी गोंधळ घालण्याची परंपरा आहे. गोंधळ हा लग्न, मुंज अशा समारंभाच्या वेळेस देवी देवतांच्या उपासनेसाठी केलेला एक कुळाचार असल्याने गोंधळाचे स्वर घरादारात उमटणे मंगलमय मानले जाते. गोंधळ घालताना संबळ, तुणतुणे, टाळ, झांझरी, दिमडी आदींसह हातातल्या दिवटीचा वापर गोंधळी करतात. ऐकूया मंडळी संगीतकार राम किंकर यांनी स्वरबद्ध केलेला 1981 या वर्षी प्रदर्शित झालेल्या जय तुळजा भवानी या धार्मिक चित्रपटातील महाराष्ट्राचे आराध्य दैवत, आपले श्रद्धास्थान तुळजापूरची जगदंबा भवानी मातेचा गोंधळ. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते गोविंद कुलकर्णी आणि कथा, पटकथा, गीत लेखन होते मा दा देवकाते यांचे. हे गीत गायले आहे मल्लेश यांनी.

आजच्या कार्यक्रमातून आपण संगीतकार पांडुरंग दीक्षित, राम किंकर, दिनकर पोवार आणि उषा मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक चित्रपट गीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात, याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार. जाता जाता मंडळी, पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत छोटे सरकार या चित्रपटामधलं. राजेंद्र कृष्ण यांची शब्दरचना, शंकर जयकिशन यांचं संगीत आणि हे गीत ऐकूयात कृष्णा कल्ले यांच्या आवाजात.

0: वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात कैफी आझमी यांचं आशा भोसले यांच्या आवाजात. हे गीत आहे नैना या चित्रपटामधलं. संगीतकार शंकर जयकिशन.

0: मी डॉक्टर विजय सूर्यवंशी बोलतोय. आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया. आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आहे प्रेम जालंधारी यांचं, एक थी रीता या चित्रपटामधलं. संगीत दिलं आहे जयदेव यांनी.

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात. डान्स डान्स या चित्रपटामधलं अंजान यांची शब्दरचना, बप्पी लहरी यांचं संगीत ऐकूया अलिशा चिनॉय यांच्या आवाजात.

0: काय गं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मी माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16.
2: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
3: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
2: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अचानक पैशांची गरज आहे पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची, विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-4726-26 किंवा 83800-16512 या क्रमांकावर.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

करायची आहे? मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.

व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा। रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508। मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचा 1 वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8300160508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.

की फरमाइश। श्रोतेहो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांची विशेष मुलाखत आपण ऐकू शकणार आहात विनोबा म्हणे या कार्यक्रमात. संवादिका आरजे श्रद्धा. प्रसारण दर गुरुवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर रविवारी दुपारी 4:30 मिनिटांनी. तेव्हा ऐकायला विसरू नका शिक्षक सहाय्यक कार्यक्रम विनोबा म्हणे.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 96-0417-9861 आणि गणेश सोमवंशी, 83-800-16508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-4726-26 किंवा 83-800-16512 या क्रमांकावर.

नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी विधवा घटस्फोटी परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांकावर.

0: વિશ્વાસ ટાઈમ ચેક ટાઈમ ચેક.
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची एटीएम सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज, आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

नमस्कार, नाशिककर. मी नाना पाटेकर बोलतो आहे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: व्यवसाय वाढवायचा आहे. विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.
1: अचानक पैशांची गरज आहे पण एफडी मोडायची नाही,
0: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
1: काय सुविधा आहेत?
0: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
1: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
0: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

सोनं आहे, मग पैशाची चिंता कशाला। विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीची विशेष सुविधा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088। गोल्ड लोन म्हणजे विश्वास बँक।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.

स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक.

0: पहाटे असे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
4: त्या परम चैतन्याशी असलेलं आपलं नातं ज्ञात झालं की आपोआप व्यर्थ नात्यांची मोहमाया दूर होते. रामदासांनी हे जीवनाच्या आरंभीत जाणलं. रामदास स्वामी हे संचारी सत्पुरुष होते वाऱ्यासारखे. एखाद्या स्थळाचा मोह सुद्धा त्यांना बांधू शकला नाही. तिथं लौकिक नात्याची गोष्टच वेगळी. मरणाचे स्मरण असावे हा प्रेमळ चटका देऊन हरिभक्तीशी सादर व्हावे असा हितोपदेशही त्यांनी केला. सांगाती केवळ स्थूल सुखापुरतेच आहेत. त्यांच्या रागलोभात अमृतमय जीवन व्यर्थ गमावण्यापेक्षा आत्म्याचे अनुबंध ज्याच्याशी जडले आहेत, त्या रामाशी नातं गुंफणं ज्याला कळलं, तोच रामदासी झाला.

भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते, चहाची टपरी, किराणा दुकान किंवा रोजचा रोख व्यवहार असणारा कोणताही व्यवसाय, आता व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या विश्वास बँकेचे हमेबंदी व्यवसाय कर्ज। डेली कलेक्शन पद्धतीने रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, मुदत तब्बल 3 वर्ष, फक्त रुपये 1 लाख कर्जासाठी रोज भरा रुपये 108, रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088। विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची खरी साथ।

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

संतांचं सद्गुरूंचं हेच सांगणं, अविनाशी आहे ते जोडा, केवळ विनाशीच्या मागे लागून जन्म व्यर्थ का गमवता, असं नामरत्न या जन्मात लाभलंय की ते ना कधी बुडणार ना कधी चोरी होणार। अरे मनुजा, घेरे जाणून ओळख रे ते ब्रह्मबीज, ही कासाविषयी ज्ञानी यांच्या राजाला लागून राहिले। जे सद्गुरूंनी मुखापर्यंत आणून ठेवलंय ते सत्य सेवन करा, हेच त्यांचं सांगणं।

0: वाढवायचंय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1,00,000 कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5,00,000 असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 2888.

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

कोणते भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.